मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

गिरवाणवाणी या कार्यक्रमामध्ये समूह स्वरात गायलेलं अन्नपूर्णा स्तोत्र आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रवण यांची भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात संत तुलसीदास यांचं हिंदी भजन.

0: समूह स्वरात गायलेल्या या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया मूलस्थानी जलसंधारण याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा आहे.
1: मंडळी, कोरडवाहू भागात पिकं आणि वनस्पतीच्या वाढीसाठी पडणाऱ्या पावसाचा परिणामकारकरित्या वापर करून पावसाचं पाणी अडवून ते पिकांच्या वनस्पतीच्या मुळाशीच मुरवून वाढीसाठी त्याचा वापर करून पावसाच्या अनियमिततेचा कमीत कमी परिणाम देऊन उत्पादन मिळवणं म्हणजेच मूलस्थानी जलसंधारण. मंडळी, पावसाच्या बाबतीत आपल्याला अनेक प्रश्न असतात. तो बेभरवशाचा आहे असं आपण म्हणतो. केव्हा, कधी, कसा, कुठे आणि किती या 5 प्रश्नांची उत्तरं निसर्ग मानवाला कधीच व्यवस्थितपणानं देऊ शकत नाही. अर्थात या 5 प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तो देखील बांधील नाही आहे. तो लहरी आहे. हे सारं काही समजून घेऊन पाऊस केव्हा आणि कसाही कुठेही कितीही पडला तरी त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. म्हणजे तो जमीनरूपी भांड्यात साठवून ठेवला पाहिजे आणि मग ही भांडी आपण पाणलोटातल्या वेगवेगळ्या उपचारांनी आणि मूलस्थानी जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांनी भरून ठेवली तरच त्या भांड्यातल्या पाण्याचा उपयोग आपल्याला पिकांना वनस्पतींना करून देता येईल. पीक उत्पादनाची शाश्वती काही का प्रमाणात होईना मूलस्थानी जलसंधारणाने प्राप्त होऊ शकते. मूलस्थानी जलसंधारणाची 700 mm कमी पाऊस पडणाऱ्या कोरडवाहू भागातल्या पीक उत्पादनासाठी अत्यंत गरज आहे. त्यातच पावसावर अवलंबून असणारे मोठे क्षेत्र, भूगर्भातली खालावलेली पाण्याची पातळी, भूजल पुनर्भरण नाही, जमीन केवळ पाणी नाही म्हणून अनुत्पादक, पीक उत्पादनातला बेभरवसेपणा आणि मोठी घट इत्यादी गोष्टी विचारात जर घेतल्या तर याच्यावर आपल्या हातातला एकमेव उपाय म्हणजेच मूलस्थानी जलसंधारण. मंडळी, मूलस्थानी जलसंधारणामध्ये उताराला आडवी प्रत्येक मशागत आणि पिकांची पेरणी, योग्य आंतरमशागत, आंतरमशागती झाल्यानंतर काढलेली सरी, मृतसरी, तण नियंत्रण, सेंद्रिय खते आणि सेंद्रिय पदार्थांचा मुबलक वापर, योग्य वेळी पिकांसाठी संरक्षित पाण्याचा वापर, आच्छादन आंतरपीक, मिश्र पीक, पट्टा पीक पद्धत, पिकांची फेरपालट, जैविक बांध, सरीवरंबा, बंदिस्त सरी, बंदिस्त वाफे, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, झाडवर्गीय पिकांसाठी वर्तुळाकृती, अर्धचंद्राकृती आणि त्रिकोणी आकाराचे ढाळीचे वरंबे इत्यादी कामांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सगळ्या उपचारांचा जिथे जमेल तसा अवलंब केला तर नक्कीच मूलस्थानी जलसंधारण होऊन पीक उत्पादन वाढायला

0: मदत होऊ शकेल. या मूलस्थानी जलसंधारणाचे मंडळी अनेक फायदे आपल्याला सांगता येतील. ही पद्धत कमी खर्चाची आहे, शेतकऱ्यांना सहजपणे करता येण्यासारखी आहे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा 90% जास्त वापर आपण यातून करू शकतो. मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या कोरडवाहू शेतीसाठी त्याचा उपयोग होतो. हलक्या आणि भारी जमिनीसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त अशी आहे. जमिनीतल्या पोषक द्रव्याचा निचरा थांबवण्यासाठी मूळस्थानी जलसंधारण ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. मंडळी, कोणत्याही पिकाच्या अगर वनस्पतीच्या मुळाच्या खोलीचे 4 भाग पडतात. जमिनीलगतच्या वरच्या भागातले पाणी आणि पोषक द्रव्ये जवळजवळ 40% वनस्पती शोषून घेतात. त्यानंतर अनुक्रमे 30%, 20% आणि 10% अशा पद्धतीनं त्यांचं शोषण केलं जातं. त्यामुळं वरच्या 1/4 भागामध्ये पाणी मुरवणं हे मूलस्थानी जलसंधारणाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यामुळं मंडळी, आपल्याकडं असलेल्या पाण्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करूया, पडणारं पावसाचं पाणी साठवूया आणि त्याचा आपल्या शेतीसाठी चांगल्या पद्धतीनं योग्य रीतीनं उपयोग करूयात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज मूलस्थानी जलसंधारण याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात.

0: मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगचीही गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारं कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा श्रोतेहो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम वनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, आज कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती

0: नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम दुपारी 2:10 वाजून आपण पुन्हा ऐकू शकाल.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आज दिनांकमध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 7:50 कार्यक्रम गाणी मनातली. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग आपण ऐकाल. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग, लेखक शिवराज काटकर. सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर. 10:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आणि त्यानंतर दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत. 1:00 हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 1:05 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज स्वानंदी सडोलीकर यांचं शास्त्रीय गायन. 3:00

प्रादेशिक बातम्या। सायंकालीन प्रसारण सभेत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकाल, त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत। 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल युवा वाणी। 6:00 हिंदी मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील। त्यानंतर 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भागवत नागपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन आपण ऐकाल। 6:20 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील। 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। त्यानंतर वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आज आवड बळीराजाची, शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम। 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल। 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत। 8:45

भागवत नागपूर यांनी सहकार्याने गायलेलं संगीत भजन आपण ऐकाल. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल 7:30 माझं घर माझं शेत. यामध्ये आज आवड बळीराजाची, शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 8:45 समाचार संध्या आणि 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल आपली आवड. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रेखा देशपांडे यांनी गायलेला राग बसंत बहार आम्ही प्रसारित करणार आहोत. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 26 मे 2026 सकाळचे 7 वाजलेत.

स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. आत्मविश्वासाच्या बळावरच आपण स्वप्नांना साकार करू शकतो.

0: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: बघितलंस, सोनूने टिफिन तसाच परत आणलाय. अगं, मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह. अगं, कुठून आणायचे ते? अगं, विश्रामबागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या तांडेकरांकडून.
3: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे
0: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या.
4: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग 4. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मना आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका.

आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर सादरकर्त्या निली

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांना

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टचा ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहेत

0: जीवन तर जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो, आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे, त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात

0: अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात सापळा या चित्रपटातलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदारे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज मी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे, जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होते, याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास

0: अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला अपत्य असे संबोधतो.
1: प्रकारही असतील ना सर अपत्य?
0: नक्कीच, मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे जे नैसर्गिक प्रकार आहेत, याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
1: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
0: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काय असतो, रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान गती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉक ड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारे नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथम तर दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देश पातळीवर काम करणार, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वायर्स आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल

0: इंटेलिजन्स मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, व्हीएचएफ्स असे वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधने ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्तीवृत्ती आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधने त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRF आहे आणि 6 टीम SDRF आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात, कारण या विषयाची व्याप्ती

पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटू या दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती.
1: श्रोतेहो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग 4. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014

0: पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते हो, यानंतर ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
1: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
5: नमस्कार
1: सर. मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावष्टंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
5: कसं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहार अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभागा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्यावेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधे की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी 1 चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर 1-1.5 वर्षांनी 2 चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात, ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते, पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे,

0: श्वासाची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे, त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये. ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन, रेचक औषध घेऊन आतडी पिवटून शौचालय झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं. तर मलावस्तंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ किंवा एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषध बदलत राहतं. त्यामुळे पोटातले औषध, वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोम करणारी, नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्य विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही. पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्म उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्ती, ह्याचा बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो. कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो, तो कमी होण्यासाठी निरो बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती, याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप महत्वाचं आहे.
1: मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

0: अनुराधा पौडवाली यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अनिल अरुण यांचं होतं.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
4: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
3: अगं कुठून आणायचे ते?
4: अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या भांडेकरांकडून.
3: सासूबाईंचा मुलगा
4: म्हणजे आमचे हे
1: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.

चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा

करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील, तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले, असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही, असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रति किलो 83 रुपये 9 पैसे झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे, असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ

0: स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मानवी शरीर हे मानव प्राण्याला मिळालेलं एक उत्कृष्ट वरदान आहे। मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक आणि विलक्षण असून सुद्धा मानवजातीला या शरीराचं महत्त्व योग्य प्रकारे उमजलेलं दिसत नाही। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शरीर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। पंचमहाभूत, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही आंतरेंद्रिय, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती वगैरे सर्व देणग्यांनी युक्त असं हे मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात निसर्गदेवतेचा एक विलक्षण चमत्कार आहे। इतर सर्व प्राण्यांची शरीरं जमिनीला समांतर असतात, तर मानवी शरीर असं आहे की ते जमिनीला सरळ उभं परपेंडिक्युलर असतं। मानवी शरीराच्या द्वारे मानव प्राण्याला या ज्या देणग्या प्राप्त झालेल्या आहेत त्यांचा योग्य तो उपयोग केल्यानं माणूस थेट परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो। परंतु या देणग्यांचा दुरुपयोग केल्यास तो अत्यंत हीन पशुच्या पातळीपर्यंत अधपतित होऊ शकतो। विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानानं

एक साखळी आहे, ती म्हणजे विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब, इंद्रिय, शरीर, बहिर्मन, अंतर्मन, जीव, ईश्वर आणि परमेश्वर। ही साखळी जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की शरीराचं स्थान जे आहे ते केंद्रस्थानी आहे। हे शरीर अलीकडच्या बाजूनं व्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे तर पलीकडच्या बाजूनं ते अव्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे। म्हणून शरीराची योग्य पद्धतीनं उपासना आणि जोपासना केली तर व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना आणि जोपासना केल्याचं श्रेय प्राप्त होईल। याच्या उलट शरीराची प्रतारणा आणि अवहेलना केल्यानं व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची प्रतारणा आणि अवहेलना केल्याचा दोष पदरामध्ये पडेल। खरं सांगायचं म्हणजे मानवी शरीराचं यथार्थ वर्णन आणि कौतुक विशद करण्यास शब्दच अपुरे पडतात। मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती होय। वास्तविक परमेश्वराच्या या जिवंत मूर्तीची पूजा करणं हेच मुळात अभिप्रेत आहे। आपल्या साधू संतांनी आणि ऋषीमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्तीपूजा करायला शिकवली। त्यात त्यांचा मूळ हेतू लोकांनी मानवी शरीर या परमेश्वराच्या जिवंत मूर्तीकडे वळावे असाच होता। आता तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा आणि नंतर स्वतःकडे पहा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की ती पाषाणाची मूर्ती हुबेहूब थोड्याफार फरकानं मानवी शरीरासारखीच आहे। थोडक्यात माणसानं माणसाची मूर्ती तयार केली आणि ती देवाची मूर्ती असं जाहीर केलं। आता ही मूर्तीपूजा लोकांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की ते माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देवच म्हणून पाहू लागले आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जिवंत परमेश्वराच्या मूर्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राहिले। त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसं कर्मकांडात स्वतःला गुंतवून घेतात आणि सर्व आयुष्य वाया घालवतात। म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा। किंवा नको गुंफू भोगी नको पडू त्यागी, लावूनी सरे अंगी देवाच्या। अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून पाहतात, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करतात, संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेनं पाहतात आणि तथाकथित वैराग्य धारण करतात। अशा लोकांना धड ना परमार्थ, धड ना संसार, तुका दोहीकडे चोर अशी अवस्था प्राप्त होते। जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही। जीवनविद्या सांगते, पाषाणाच्या मूर्तीची पूजा आणि इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं आणि कर्म चांग करणं अनंतपटीनं श्रेष्ठ होय। आता या शरीररूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। शरीराची स्वच्छता राखणं आणि त्याची योग्य ती काळजी घेणं, शरीराला उत्तम सवयी लावणं, त्याचं उत्कृष्ट पद्धतीनं संगोपन करणं, त्याला उत्तम शिक्षण शिकवण आणि संस्कार देणं, व्यायाम आणि योगासनं यांच्याद्वारे शरीराला सुस्थितीत आणि कार्यक्षम ठेवणं, त्याला उत्तम खायला उत्तम प्यायला देणं म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं होय। प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबनाच करत असतात। स्नान न करणं, त्याला ओंगळ स्थितीमध्ये ठेवणं,

0: त्याला दारू, गुटखा, गांजा, गर्द, तंबाखू, विडी, सिगारेट वगैरे घाणेरड्या गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणं, शिक्षण न देणं, अंधश्रद्धेची शिकवण देणं, अनिष्ट संस्कार करणं, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची विटंबना आणि अपमान करत असतात. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळं निसर्गदेवतेचा भयंकर कोप होतो आणि या लोकांना शारीरिक आणि मानसिक रोग होऊन अनेक आपत्ती विपत्तींना तोंड द्यावं लागून त्यांचं जीवन आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. जीवनविद्या सांगते, विकत घेतलेली पीडा म्हणजे व्यसन, दैन्य, दुःख, दारिद्र्य आणि रोग यांना खास आमंत्रण म्हणजे व्यसन. व्यसनाधीन माणसं ही शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखी असतात. निर्व्यसनी माणसांना व्यसनी करण्यासाठी ते सदैव टपलेले असतात. जीवनविद्येचा एक अमृत तुषार आहे, व्यसनाधीन माणसं स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला आग लावून आपल्या बायकापोरांना दुःखाच्या खाईत लोटतात हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य होय. जीवनविद्या सांगते, समाज पुरुषाला जडलेला कॅन्सर म्हणजे व्यसन. प्रयत्नपूर्वक शरीराचं उत्तम संगोपन आणि संवर्धन केल्यानं त्याला उत्तम, उत्कृष्ट आणि चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचा नैवेद्य अर्पण केल्यानं निसर्गदेवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक सुस्थिती आणि आरोग्य प्राप्त होऊन त्यांचं जीवन सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुखी, यशस्वी आणि समृद्ध होतं. थोडक्यात, शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचं की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचं हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली

0: मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग चौथा. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते होत ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: ऍक्शन रिप्ले या चित्रपटासाठी सुनिधी चौहान, रितू पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रीतम यांचं होतं.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन
3: मम्मी.
2: सुपर निर्मा में

0: ऍक्शन रिप्ले या चित्रपटासाठी सुनिधी चौहान, रितू पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रीतम यांचं होतं.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन.
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना पण ऐकली. सुनिधी चौहान, उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा स्वर अग्निपथ या चित्रपटासाठी होता.
1: गिफ्ट आलाय. अरे वा, लेजंडची बॅट.
2: तिने तर मी खेळणार.
1: अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी.
3: यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल.
2: अरे यार
3: बघितलं, जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती. म्हणूनच आरबीआय सांगते, बँक अकाउंट असो वा बँक लॉकर, त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा, ज्यामुळे तुमची पुंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे. आरबीआय सांगते आहे, जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमानंतर ऐकूया रुस्तम या चित्रपटासाठी अतिफ असलम यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीत आहे आर्को यांचं.

0: आतिफ असलम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ऐकूया कार्यक्रम अमृत कलश. आज या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग. श्रोतेहो, गेल्या काही भागांपासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग.
1: सर, आता इथे साहित्य आणि जीवन याविषयी आपण बोलतो आहे, तर यांच्यातील नातं आपण कसं स्पष्ट कराल, आपल्याला काय वाटतं हे परस्पर अशी कसं संबंधित आहे साहित्य आणि जीवन?
2: कसं आहे की मुळात साहित्य हा जीवनाचा आरसाच आहे. आज साहित्यामध्ये उमटणारं प्रतिबिंब हे तुमचं जगणंच असतं ना. जगणं आणि साहित्य
1: हे
2: वेगळं नसतं,
1: परस्परांशी निगडित,
2: परस्पर किती निगडित असतं. शेवट हे पहा, तुमच्या आयुष्यात जेव्हा सत्व परीक्षा पाहणारे प्रसंग असतात ना, या प्रसंगाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला साहित्यच देतं.
1: बरोबर.
2: साहित्य हे इतकं श्रेष्ठ, जसं असं म्हणतात की जीवनातली आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य बंदुकीच्या गोळीत नसतं. कधी कधी आपण म्हणतो की ते शास्त्राच्या धाक असतं, ते विचार आणि संस्कारच असतं.
1: बरोबर.
2: हे विचार आणि संस्कार देण्याचं काम साहित्य. आज बाबासाहेब आंबेडकर त्यांना पंडित मदन मोहन मालवीयांनी विचारलं की बाबासाहेब तुमच्या घरात किती ग्रंथ आहेत, तेव्हा डॉक्टर आंबेडकर त्यांना म्हणले की 2 लाख रुपयांचे ग्रंथ माझ्याकडे आहेत. तर त्यावेळेस ते म्हणले की मला देऊ शकाल का ते तुम्ही ग्रंथ? तर डॉक्टर आंबेडकर म्हणले, माझ्या घरातनं ग्रंथ जाणं हे माझ्या कोडीतनं प्राण गेल्यासारखं आहे. ग्रंथ हा जगण्यातला सगळ्यात मोठा जीवनातला प्राणतत्वासारखा भाग असतो. मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की हे मी वाचलंय आणि मला तो आवडतो. माझ्या पुस्तकात मी अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पेरली आहेत. तर एक चीनचं ज्यावेळी युद्ध चालू होतं, भारत आणि चीन, आणि आपला मराठी सैनिक हा थंडीत कुडकुडत होता आणि त्याला असं वाटत होतं आता बायकोला मी कसा भेटायला जाणार, आणि त्याला राजा त्यात नाकारली होती. ती चिडला होता की आता बायकोला तर भेटायचंय, राजा तर नाही, आता बायको तिकडं दिवस दिवाळीशी कशाला जगायचं म्हटले. आणि त्याच्या मनात आत्महत्याचा विचार आला. साहित्य तुम्हाला किती चांगली फुंकर मारतं तुमच्यावरती बघा. आणि त्यानं विचार केला की पत्नीला पत्र लिहावं आणि तिला सांगावं की आपण दोघं वर भेटूया, असं काहीतरी असेल म्हणून. पण पत्नी हुशारी, तिनं त्याला एक दिवाळी अंक पाठवला होता. त्या दिवाळी अंकामध्ये पुलंनी माझं खाद्य जीवन म्हणून लेखलेलं होतं. त्या दिवाळीच्या पदार्थांचे वर्णन होते, त्या चिवड्याचं वर्णन त्यांनी केलं होतं, त्या छत्र्यांच्या चिवड्याचं त्यांनी मजकूर टाकला होता. आणि तो जो आत्महत्या करायला सैनिक निघालेला होता त्याच्या हातात तो दिवाळी अंक पडला. त्यानं तो लेख पुलंचा काढला. एका बाजूला आत्महत्या करायचंय म्हणून त्यांनी लाकडावर लाकडं रचून जाळ केलेला होता. आता ह्याच्यात उडी मारायची, पण आता उडी मारण्यापूर्वी बायकोनं पाठवलाय अंक वाचूया काहीतरी म्हणून तो वाचायलेला आहे. शब्द लिहिलाय त्यानं प्रिय, म्हणजे पुढं त्याच्या प्रिय बायकोला काहीतरी लिहायचं पत्र म्हणून. पण तो थांबलाय. आणि गंमत अशी, त्या चिवड्याचं वर्णन त्यानं वाचल्यानंतर पुलंच्या

0: चिवड्याचं वर्णन वाचलं, त्याला वाटलं मरायला हरकत नाही पण एकदा चिवडा खाल्ला पाहिजे. आणि शेवट तुम्हाला सांगतो, त्यानं पत्र लिहिलं भाईंना, भाई प्रिय भाई खरं सांगतो मला काल मरावंसं वाटत होतं पण तुमचा एक लेख वाचला मला आज जगावंसं वाटतंय. पुलंनी काय उत्तर दिलं असेल, हे माझ्या प्रिय वाचका अरे माझ्या लेखामुळं माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं म्हणून मला लिहावंसं वाटतं. ही गोष्ट लक्षात घे, लिहिणं आणि जगणं याचा अनुबंध म्हणजे साहित्य.
1: मला वाटतं सर ही एक मोठी पावती आहे कोणत्या तरी लेखकासाठी की नुसतं तुमच्या शब्द वाचल्यावर जर कोणाला जगण्याची नवीन उमेद मिळते आहे.
0: मला वाटतं साहित्याचं सगळ्यात मोठं हे देणं आहे.
1: बरोबर,
0: की तुमच्या शब्दानं समोरच्याला जर ऊर्जा मिळाली ना. मी नेहमी सांगतो बघा, चैतन्य कुठं असतं ते माणसात असतं. मला एक सांगा तुम्ही की सूर बासरीत असतो, बासरी फुंकावी लागते.
1: बरोबर,
0: मूर्ती दगडात असते, दगड कोरावा लागतो. वीज पाण्यात असते, पाण्याला गती द्यावी लागते. लोणी ताकात असतं, ताकाला घुसळावं लागतं. चैतन्य मनात असतं पण मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग चैतन्य जन्माला येतं.
1: बरोबर,
0: साहित्यातनं हे चैतन्य मिळतं.
1: म्हणजे आपल्याजवळ हे सगळं पाहण्याचं मला वाटतं एक सकारात्मक दृष्टिकोन असणं पण आवश्यक आहे.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर
1: आहे. सरेचंद्र, मला असं विचारायचं आपल्याला की आजवरचा आपला जो प्रवास आहे त्याच्याकडे पाहताना काही अपूर्ण राहिल्याची भावना आपल्या मनात आहे का, की असं काही राहिलंय व करायचं? कारण बऱ्याचशा विषयांवर आपण पुस्तके वगैरे लिहिलेली आहेत पण एखादा विषय किंवा
0: कसा आहे की माझ्या मुलांनी सगळ्या एक गौरव ग्रंथ काढला आणि शेवट मला लिहायला सांगितलं, त्यांना मी थोडं लिहिलं सांगायचे एवढेच म्हणून. ज्यावेळी गौरव ग्रंथ वाचला अनेकांनी तेव्हा मला अनेक प्रकाशकांनी विनंती केली, अनेकांनी विनंती केली की सर तुम्ही सगळं तुमचं जगणं असं पुस्तकात मांडा. जसं माझ्या वडिलांनी लक्ष पावलांचे ठसे लिहिले, मलाही म्हणतात लोकांनी मलाही तुम्ही लिहा सर तुमचं सगळं लिहा. आणि अजून ते मी काही लिहिलं नाही.
1: अच्छा,
0: पण मला असं वाटतं कधी कधी मला मनातनं कधी कधी असं वाटतं की आपण स्वरगंगेच्या काठी नावाचं नाटक मी उस्मानाबादला लिहिलं, तिकडे हनुमंतराव पाटील प्राचार्य होते आणि नंतर मी मला सापडलो उस्मानाबादला. मला असं वाटत होतं नंतर की आपण छान नाटकं लिहावी, राहिलं मी ललित लेखनाकडेच आता रमलोय.
1: अच्छा सर, इथे विविध उपक्रमा अंतर्गत आपण बऱ्याचशा ग्रंथालय संघ झालं किंवा जिल्हा ग्रंथ महोत्सव याचे अध्यक्ष पण आहात आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण या अंतर्गत कार्यरत पण आहात, तर त्याचा उपक्रम हा कसा असतो सर, किंवा तिथे चालणारे कार्यक्रम किंवा त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला?
0: काय झालं बर का मॅडम, की मी प्राध्यापक होतो त्यावेळेस आपल्या सातारला एक शिक्षण अधिकारी होते आणि त्यांची माझी एकदा गाठभेट झाली. नंतर ते शिक्षण संचालक झाले दिनकर पाटील म्हणून. आणि मला म्हटले की सर मला असं जाणवतंय की शिक्षक वाचत नाहीत म्हटले.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे विद्यार्थी वाचत नाहीत म्हणले, आपण काय करावं? मग आमच्या दोघांच्या बोलण्यात एक आलं, म्हटलं आपण ग्रंथाचा एक असा उपक्रम आखूया की ग्रंथ प्रदर्शन मोठं घेऊया. मग ते म्हणजे आपण ग्रंथ मेळा घेऊया. म्हटलं मेळा नका, आपण ग्रंथांचा उत्सव. लोक देवदेवतांचा उत्सव करतात ना, आपण ग्रंथांचा उत्सव ग्रंथ महोत्सव त्याने आम्ही शब्द काढलाय.
1: अच्छा.
0: आणि मग म्हटलं काय करायचं? काही नाही म्हटलं, आपण पुण्याला जाऊया. आम्ही पुण्याला गेलो, आम्ही प्रकाशकांना भेटलो आणि तुम्ही आमच्याकडे या. मग ते म्हणजे आमची पुस्तक कशी खपणार? ते शिक्षण अधिकारी म्हणते त्याची काळजी करू नका, आम्ही शाळेतनं जातो. त्यानंतर आम्ही पालक जे आहेत त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पत्रिका काढून मेसेज देतो आणि सकाळी ग्रंथदिंडी काढतो, वातावरण निर्माण करतो. आणि जसं साहित्य संमेलन असतं, एवढा सुंदर सुरुवातीला आम्ही वसंत बापट साहेबांना सुरुवातीला बोलवलं होतं, कवी वसंत बापट, आणि त्यांनी भाषण केलं होतं. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री जिथे येऊन गेले त्यांनी सगळा सोहळा बघितला, ग्रंथदिंडी निघाली, ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन झालं, दुपारी छान परिसंवाद झाला आणि प्रत्येक सायंकाळ आम्ही करमणुकीसाठी ठेवला. तुम्ही ज्या म्हणून नाटाचं नाव उच्चाराल तो आमच्या ग्रंथ महोत्सवात येऊन गेला, ज्या म्हणून तुम्ही साहित्यिकाचं नाव उच्चाराल मागच्या संमेलनाचे अध्यक्ष ते सगळे येऊन गेले. आम्ही एक काम करायचो की संध्याकाळी छानपैकी एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम, कथाकथन, एखादा ऑर्केस्ट्रा, एखादा भावगीतांचा. म्हणजे अरुंधातेही आमच्याकडे येऊन गेलेत, पुष्कळ मोठे लोक आमच्याकडे येऊन गेलेत, अगदी संगीतकार. दुसरा दिवस उजाडला की आपण एक काम करायचं की मुलं जे असतात त्यांचे छान असा विज्ञान मेळावा घ्यायचा. आणि मग विज्ञान मेळावा किंवा मुलांचा मेळावा, दुपारी आम्ही एक छानपैकी परिसंवाद घ्यायचा, रात्र सायंकाळ पुन्हा करमणूक. आणि तिसरा दिवस आहे तर सगळी अवतीभोवती जी मुले त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे, दुपारी छान परिसंवाद ठेवायचा आणि संध्याकाळी करमणूक आणि समारोप नंतर चौथ्या दिवशी. इतका रिस्पॉन्स मिळायला लागला की गर्दी यायची आणि ती गर्दी नंतर आम्ही असं एक राऊंड करून

0: सगळा असे पुस्तकाचे स्टॉल ठेवले होते. सगळ्या पालकांची गर्दी नंतर स्टॉलमध्ये घुसायला लागली. अनेक जण तिथं वाढदिवस साजरे करायला लागले. पहा तुम्ही, म्हणजे मी नेहमी सांगतो की आमच्या इथं चॉकलेट लिमलेट नको, मला छान छान पुस्तक घेऊ चला. आणि मुलांची गर्दी व्हायला लागली. अनेक तिथले वितरक त्यांची कर्ज माफ फिटली. आणि इतका महोत्सव मोठा झाला की 2 ते 3 कोटी रुपयांची पुस्तक विक्री 3-4 दिवसामध्ये व्हायला लागली. अनेक नामवंत लोक यायला लागले. आणि जे लांबहून जे खेड्यापाड्यातली मुलं ज्यांना कुठं पुस्तकाला कुठं पुण्याला घ्यायला जाणार, तर ती वाट बघतात आज. अनेक मुलं माझ्याकडची, तिथं आम्ही जे विषय मुलांना दिलेत, मुलांच्यात मला आवडलेलं पुस्तक ही स्पर्धा असते. 300 ते 400 मुलं त्या स्पर्धेत भाग घ्यायला येतात. कवी संमेलन मुलांचं, आम्हाला मुलांच्यातनं उद्याचा वाचक तयार करायचा आहे, मुलांच्यातनं लेखक तयार करायचा आहे, मुलांच्यातनं कवी तयार करायचा आहे. आणि त्या दृष्टीनं हे आम्ही ग्रंथ महोत्सव हा सगळा तिथं आयोजित केलेला असतो. आणि आज ते 25 वर्ष झालं सातत्यानं सुरू आहे. आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात आज साळुंकेने नंतर तो टाकलाय. हा सातारचा ग्रंथ महोत्सव त्यांनी पाहिलाय आणि तो घरोघर, तो गावोगाव जावा. म्हणून आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं सध्याचं शासन हे त्यासाठी अनुदान देतं आणि ग्रंथ महोत्सव साकार होतात.
1: बरं,
0: आता तो माझं म्हणणं आहे की उपचार होणे, तो एक संस्कार व्हावा. मग असे उपक्रम आम्ही आखत असतो सगळे. आणि ग्रंथ महोत्सवाचा प्रारंभ हा तिथून झाला सगळा.
1: अच्छा सर, आता मला थोडं एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जर आपण लेखक नसता तर आज कोणत्या क्षेत्रात आपण स्वतःला पाहिलं असतं की मी आज लेखक नसतो तर बा इथे इथे काम केलं असतं.
0: लेखक नसतो तर मला अभिनेता व्हायला आवडलं असतं.
1: क्या बात है.
0: कारण मला पहिल्यापासून वेड ते होतं. कारण मी लहानपणी सुद्धा आम्ही छुटूपोटीचे नाटकं करायचो, त्यात कोणीतरी शिवाजी व्हायचं, कोणीतरी अफजल खान व्हायचं. बहुतेक अफजल खान कोणी व्हायचं नाही, कारण त्याच्या उरावर सगळीजण बसायची. पण मला लहानपणी असं वाटायचं की आपण चांगला अभिनेता व्हावं. आणि मी जेव्हा उस्मानाबादला गेलो, मी त्यावेळी उस्मानाबादला गेल्यानंतर मी स्वतःचं नाटक लिहिलं स्वरगंगेच्या काठी. आणि मी स्वतः त्यातल्या नायकाची भूमिका केली होती. आणि त्यावेळी ती इतक्या लोकांना आवडली होती. आणि मला लक्षामध्ये आलं की आपण आपल्याला सापडलोय. उद्या मला नाही नोकरी लागली तर मी कथाकथन करीन, मी छान लोकांना हसवीन, मी एकपात्री प्रयोग करीन, मी छान हसवीन. आणि मी माझी काही सुरुवातीची भाषणं अशी हसवण्यासाठी, म्हणजे ही शब्द फुलं अशी सगळी लोकांच्या समोर गंदित होऊन जावीत म्हणून माझ्या डोक्यात तो विचार होत. पण त्यानंतर मला व्याख्यानांनीच एवढं लोकांनी हे करून टाकलं की मग मी नंतर,
1: म्हणजे मला वाटतं सर थोडक्यात इथे असं म्हणायला हरकत नाही की त्या दिवशी यशवंत पाटणेंना खरा यशवंत सापडला.
0: तुम्ही मला प्रश्न फार छान विचारलेत.
1: सर इथे अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत आपण इतकं लेखन केलेलं आहे, आपल्या एखाद्या लिखाणाला जर पुन्हा लिहिण्याची संधी मिळाली तर आपण त्यात काही बदल करू इच्छिता का?
0: 101%.
1: अच्छा,
0: 101%. कारण मी सुरुवातीच्या काळामध्ये जी शेकोटी कादंबरी लिहिली ती मला आज वाचावी वाटत नाही. मी स्वरगंगेच्या काठी नाटक लिहिले ते मला आज वाचावं वाटत नाही. इतकं मेलो ड्रॅमिक येते, इतकं मनोरंजनाची किती पातळी. आणि मला कधी कधी वाटतं ती सांगू नयेत, म्हणजे लग्नानंतरची पोरं जशी आपण मिरवतो का नाही, मला काही वेळा ही आपत्ती अगोदरची वाटते अशी. आणि मला असं वाटतं कित्येक वेळा खरं. त्यावेळी काय होतं माहितीये का, बाबा कन्मांचा प्रभाव होता त्या काळामध्ये, सुहास शिरवाडकरांचा प्रभाव त्या काळामध्ये. हे वेगवेगळे असे जे लेखक वेगवेगळ्या प्रांतातले होते. आणि नाही, मला ते अगदी असं वाटतं की हे जर आज आपण लिहिलं असतं तर वेगळं लिहिलं असतं.
1: अच्छा.
0: आणि नंतर मला एक लक्षात आलं की नाही, कादंबरी लिहिणं त्याचा आराखडा त्याची चौकट फार वेगळी आहे. त्याच्यामध्ये डीपमध्ये अजून जायला पाहिजे आपल्याला. आणि मला आता वाटतं की ते नव्याने लिहायची वेळ आली ना तर मी लिहीन, छान लिहीन ती,
1: त्याच्यापेक्षा छान होईल,
0: छान लिहीन.
1: अच्छा.
0: माझे एका अनाथाचे बंध, मी माझी आई अनाथाश्रम चालवायची, त्याच्यावरती मी 4 वर्ष लहान असताना त्या मुलांच्यात होतो, त्यावर मी एका अनाथाचे बंध लिहिलंय. मला वाटतं की आता मी नव्याने त्यापेक्षा छान लिहीन वाटतं ना मला.
1: सर याच अनुषंगाने अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या लेखनातील कोणता विचार आजही तुम्हाला सर्वात जास्त अस्वस्थ करतो? एखादा एक विचार घेऊन आपण काहीतरी लिहिलेलं असतं तर असा काही विचार आहे का, किंवा असा काही एखाद्या लिखाणाचा भाग आहे की जो आपल्याला अस्वस्थ करतो?
0: मी जे लिहिलंय ते मी लिहायचं विचार करूनच लिहिलंय. आणि तुम्ही म्हणता तसं मी आता तेंडुलकरांच्या नाटकांवरती पी

0: PhD झालो. त्यानंतर मी सत्यशोधक तेंडुलकर म्हणून ग्रंथ लिहिला. मी तेंडुलकर समजून घेणं हे फार माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. इतकं आव्हानात्मक होतं की मला ते कित्येक वेळा असं म्हणजे ते पेलताना माझी फार मोठी शक्ती खर्च व्हायची. मी अस्वस्थ व्हायचो कित्येक वेळा त्यांच्या साहित्यात खोलवर जाताना ते अर्थ लावताना सगळं. आज तो एक जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाटककार असल्यामुळं आणि त्यांची नाटकं काळाच्या पुढचं पाहणारी असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की अरे हे किती अस्वस्थ करणारा माणूस लिहितो. पण माझ्या लिखाणामध्ये मला ते नाही शक्य झालं. मला माझ्या लिखाणामध्ये शक्यतो कसं आहे की मी लिखाणात मूल्य समाजाला देणं
1: ते महत्वाचं
0: आहे. जसं एक बुद्धांचं वचन आहे बघा, की बुद्धांना असं विचारलं की ते सांगायचे मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे. आणि लोक बुद्धांना प्रश्न विचारायचे तुम्ही शिक्षक कसे शिकवत नाही आणि तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही काय कुठं पेरताना दिसत नाही, मग तुम्ही पेरता काय आणि उगवतं काय. तेव्हा बुद्धांनी सांगितलं तुम्ही जे बोलतो ते मी शिकवतो म्हणजे मी शिक्षक आहे. आणि जर शेतकऱ्याचं म्हणशील तर माणसाचं मन ही माझ्यासाठी शेती आहे. त्या मनाच्या शेतीत मी विचाराचे दाणे पेरतो, मनाच्या शेतीत मी श्रद्धेचे बीजे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास धरतो कष्टाची उपासना करतो, विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाची मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताची फळं घेतो. मला वाटतं लोकांना अमृताची फळं द्यावीत म्हणून मला साहित्य किंवा पुस्तक हे अमृताचं फळ देणारं झाड वाटतं. अशी झाड आपण लावावीत असं नेहमी वाटतं.
1: सर आता इतके वर्ष आपण साहित्य क्षेत्रात आहात, विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते सगळेच महत्वाचे आहे, पण जर काही ठराविक महत्वाच्या पुरस्कारांचा जर इथे उल्लेख करायचा आहे तर आपण कोणकोणत्या पुरस्कारांचा कराल?
0: काय शेवट असं असतं की पुरस्कार हा कसा आहे तो सहजपणे तुमच्या वाट्याला यावा.
1: बरोबर.
0: की जसं झाडाची सावली उन्हानं पडते ती गारवा देते, पुरस्कार सुद्धा तो सावलीसारखा वाटायला हवा. आईच्या कडेवर मूल कसं शोभतं तसं आपल्याला पुरस्कार शोभला पाहिजे आणि काहीतरी मॅनेज करून. मग मला कित्येक वेळा वाटतं ना आपण अर्ज करून काही पुरस्कार मिळवलेत, अर्ज करून मिळवलेत, आपली गुणवत्ता आपण त्यांच्यासमोर आखून रेखून सगळी नटवून पाठवलेली की मला तुम्हाला हे द्यायला लागेल असं. पण मला कधी कधी वाटतं बरं का, वाचकाने आपल्याला पाठवलेली पत्र आणि श्रोत्यांनी आपल्याला दिलेली दाद हा मला सर्वोच्च पुरस्कार वाटतो.
1: क्या बात है.
0: तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार. मला असा उत्स्फूर्त जेवढे पुरस्कार तुम्ही जेव्हा क्या बात आहे म्हणता ना तो माझ्यासाठी पुरस्कार असतो.
1: बरं सर, ठीक आहे. सर मुलाखतीच्या शेवटी आता जाताना मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आजचे जे नवोदित लेखक आहे त्यांना आपण एक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत म्हणून काय सल्ला द्याल, तसंच मराठी साहित्य अधिक समृद्ध व्हावं यासाठी काय करायला हवं याबद्दल आपण काय सांगाल?
0: माझं मत एकच आहे की तुम्हाला जे जाणवतं ते प्रामाणिकपणे लिहा. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणतीही गोष्ट लिहिताना त्याचा एक आपला अभ्यास हवा, आपला अनुभव हवा. त्या अनुभवातनं ते शब्द जन्माला येऊ द्या. कसं असतं की सवंग लोकप्रियतेसाठी कवी होऊ नका. सवंग हौशी जसे कलावंत असतात तसं वाटतं काहीतरी याला एक वेगळी प्रसिद्धी मिळते. तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल ना, अगदीच तुम्हाला असं वाटतं की आता हे जर नाही मी व्यक्त झालं तर नाही माझं जगणं अवघड आहे, त्यावेळीच तुम्ही, मला नेहमी असं वाटतं की तुमच्या अस्वस्थतेतनं किंवा तुमच्या अनुभवातनं जे साहित्य जन्माला येतं ना त्या साहित्याला खरं तर एक मोल असतं. ते खरं चिरंतन साहित्य असतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या मंडळींनी सुद्धा आता लिहितात चांगलं काही, टाळी वाजवण्यासाठी बोलू नका आणि दाद देण्यासाठी लिहू नका. तुम्हाला वाटतं ना की नाही हे मला मांडलंच पाहिजे, जेव्हा तुम्ही त्यांना अस्वस्थ होता. जसं एखादी आई एखाद्या लेकराला जन्म देते ते जन्म देणं हे तिला आवश्यक असतं, तसं लिखाण तुमच्या जन्माला येऊ द्या. मग तुमच्या अपत्याचं अनेक जण कौतुक करतात.
1: खूपच छान पाटणे सर, आज आपण इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा आज आपण इथे मारल्यात. मला वाटतं खूप साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण आपला प्रवास, पूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला आहे. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत बाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.

अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग या जाहिरात प्रसारणानंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गिफ्ट आलाय.
2: अरे वा, लेजंडची बॅट.
3: तिने तर मी खेळणार.
2: अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी.
1: यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल.
3: अरे यार,
1: बघितलं जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती. म्हणूनच आरबीआय सांगते, बँक अकाउंट असो वा बँक लॉकर, त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा, ज्यामुळे तुमची पुंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे. आरबीआय सांगते आहे, जाणकार बना, सतर्क राहा.
4: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
5: सचिन.
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास चरंडीकर.

प्रभातीचे रंग या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार। श्रोते हो, उन्हाळ्याच्या अखेरीस पावसाच्या साहुलीबरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक अद्भुत चमत्कार घडू लागतो। रात्रीच्या काळोखात अचानक झाडाझुडपांवर असंख्य लुकलुकणारे दिवे चमकू लागतात आणि वाटतं जणू आकाशातील तारे पृथ्वीवर उतरले आहेत। हे दृश्य असतं काजव्यांचं। आपल्या अगदी शेजारच्या सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील अंबोली, कोयना, बामणोली, राधानगरी अशा भागांसह अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा कळसुबाईच्या मार्गावर सध्या काजवा महोत्सव अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं जात आहेत। पण हे काजवे नेमके असतात तरी काय? ते चमकतात कसे आणि त्यांच्याकडे माणसाचं मन एवढं का बरं ओढलं जातं? तर मंडळी, काजवा हा प्रत्यक्षात एक छोटासा भुंगा म्हणजे बीटल प्रकारातील कीटक आहे। जगभरात काजव्यांच्या 2000 अधिक प्रजाती आढळतात। त्यांच्या पोटाच्या खालच्या भागात प्रकाश निर्माण करणारे विशेष अवयव असतात। या प्रक्रियेला जैवदीप्ती किंवा बायोल्युमिनेसन्स असं म्हणतात। काजव्यांच्या शरीरात ल्युसिफेरिन नावाचं रसायन आणि ल्युसिफेरस नावाचं एन्झाईम आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून प्रकाश तयार होतो। विशेष म्हणजे हा प्रकाश थंड प्रकाश असतो, म्हणजे त्यातून उष्णता जवळजवळ निर्माण होत नाही। म्हणूनच काजव्यांची चमक ही निसर्गातील सर्वात कार्यक्षम प्रकाश प्रक्रियांपैकी एक मानली जाते। पण काजवे चमकतात तरी कशासाठी? शास्त्रज्ञांच्या मते काजव्यांचा प्रकाश हा त्यांचा संवाद असतो। नर आणि मादी काजवे विशिष्ट लयीत चमकून एकमेकांना संकेत देतात। प्रत्येक प्रजातीची चमकण्याची पद्धत वेगळी असते। काही काजवे जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमकतात, तर काही

ही स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रकाशाचा वापर करतात. श्रोतेहो, कधी विचार केलाय का आपल्याला एवढे काजवे का आवडतात? कारण अंधारात दिसणारा छोटासा प्रकाश हा नेहमीच आशेचं प्रतीक असतो. माणसाचं मन नैसर्गिकरित्या प्रकाशाकडं आकर्षित होतं. शहरातील कृत्रिम दिव्यांच्या गर्दीत हरवलेला माणूस जेव्हा जंगलात हजारो नैसर्गिक दिवे चमकताना पाहतो तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञ सांगतात की निसर्गातील मंद प्रकाश, शांत अंधार आणि झाडांमधून चमकणारे काजवे यामुळं मानवी मेंदूमध्ये आनंद आणि समाधानाची भावना वाढते. म्हणूनच अनेकांना काजवे पाहताना बालपण आठवतं, गावची रात्र आठवते आणि नकळत मन पुन्हा निसर्गाशी जोडलं जातं. मात्र ही जादुई दुनिया आज धोक्यात आली आहे. मोठ्या प्रमाणातील जंगलतोड, रासायनिक फवारण्या आणि वाढतं प्रकाश प्रदूषण यामुळं काजव्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. काजव्यांना अंधार आवश्यक असतो, पण गावोगावी आणि पर्यटनस्थळी वाढलेल्या कृत्रिम प्रकाशामुळं त्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहे. म्हणूनच काजवा महोत्सवाला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मोबाईलचा फ्लॅश वापरू नका, मोठा आवाज किंवा डीजे टाळा, जंगलात प्लास्टिक फेकू नका आणि काजव्यांना हातानं पकडण्याचा प्रयत्न करू नका. कारण काजवे हे फक्त पर्यटनाचं आकर्षण नाहीत तर ते निसर्गाच्या संवेदनशील पर्यावरण व्यवस्थेचे महत्त्वाचे दुवे आहेत. श्रोतेहो, रात्रीच्या काळोखात लुकलुकणारा काजवा आपल्याला एक मोठा संदेश देतो. अंधार कितीही मोठा असला तरी छोटासा प्रकाशही आशा निर्माण करू शकतो. चला तर मग या पावसाळ्याच्या उंबरठ्यावर काजव्यांच्या या जादुई दुनियेचा अनुभव घेऊया आणि निसर्ग जपूया.

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. संत ज्ञानेश्वर माहुलींच्या या ओळी आजच्या आधुनिक विज्ञानालाही जणू तितक्याच लागू पडतात. हजारो वर्षांपासून मानव आकाशाकडे पाहत आहे. विश्व किती मोठं आहे, त्याची सुरुवात कशी झाली आणि या अथांग पसाऱ्यामागचं रहस्य नेमकं काय आहे, आज विज्ञान त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या आणखी जवळ पोहोचलेलं आहे. अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील किट पीक नॅशनल ऑब्झर्वेटरीमध्ये बसवण्यात आलेल्या डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट अर्थात DESI या अत्याधुनिक उपकरणानं विश्वाचा अभूतपूर्व नकाशा तयार केलाय. ही केवळ दुर्बीणच नाही तर अवकाशाचा वेध घेणारं अत्यंत संवेदनशील वैज्ञानिक यंत्र आहे. यामध्ये तब्बल 5000 फायबर ऑप्टिक डोळे आहेत. हे डोळे एका रात्रीत 1,00,000 अधिक आकाशगंगांचं मोजमाप करू शकतात. DESI

आतापर्यंत 4,70,00,000 अधिक आकाशगंगा आणि क्वासार यांची नोंद केली आहे. तसंच 2,00,000,000 अधिक ताऱ्यांची माहिती गोळा केली आहे. हे प्रमाण या आधीच्या सर्व अभ्यासांपेक्षा तब्बल 6 पट अधिक आहे. या नकाशामध्ये तब्बल 11 अब्ज प्रकाश वर्षांपर्यंतचा अवकाश दिसतो. म्हणजेच विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आकाशगंगा आता वैज्ञानिकांच्या नजरेसमोर आल्या आहेत. कोलंबियातील संशोधक लुस अँजेला गार्सिया यांच्या मते विश्वाचं वय सुमारे 13.7 अब्ज वर्ष आहे. म्हणजे आपण आज पाहत असलेला प्रकाश हा अब्जावधी वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. DESI हे आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशाचं विश्लेषण करतं. त्या प्रकाशावरून विश्व किती वेगानं विस्तारत आहे आणि त्या आकाशगंगा किती दूर आहेत हे समजतं. याच अभ्यासातून विज्ञानातील एक मोठं गूढ पुन्हा चर्चेत आलेलं आहे. डार्क एनर्जी ही एक अदृश्य शक्ती मानली जाते जी संपूर्ण विश्वाला सतत विस्तारायला भाग पाडते. आता संशोधक हा नकाशा आणखी 20% वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं त्याचा विस्तार तब्बल 17,000 चौरस अंशांपर्यंत पोहोचणार आहे. आकाशातील वस्तू किती जागा व्यापतात हे मोजण्यासाठी चौरस अंश हे माप वापरलं जातं. उदाहरणार्थ चंद्र सुमारे 0.2 चौरस अंश जागा व्यापतो. खगोल भौतिकशास्त्रज्ञ इथन सिगल सांगतात की तुम्ही हात पुढे केला तर करंगळीचं नख आकाशातील जवळपास 1 चौरस अंश इतका भाग झाकतं. या विस्तारित नकाशामध्ये आता मिल्की वेच्या जवळच्या भागांचाही समावेश होणार आहे. तसंच वातावरणातील अडथळे किंवा ताऱ्यांच्या प्रकाशामुळे नीट न दिसणाऱ्या भागांचाही अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय बटू आकाशगंगा आणि ताऱ्यांचे प्रवाह यांचाही अभ्यास होणार आहे. हे तारे लहान आकाशगंगांमधून मिल्की वेच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले गेलेले असतात. DESI संशोधकांचा आणखीन एक महत्वाचा उद्देश आहे डार्क मॅटर समजून घेणं. हा एक अदृश्य पदार्थ आहे जो विश्वाच्या बहुतांश वस्तुमानाचा भाग मानला जातो. जो अजून थेट सापडलेला नसला तरी त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. DESI संचालक मायकेल लेवी म्हणतात, आम्ही आता मूळ योजनेपेक्षाही पुढे जात आहोत. पुढे काय सापडेल हे आम्हाला ठाऊक नाही, पण तो प्रवास अत्यंत रोमांचक असेल. कधी काळी संत ज्ञानेश्वरांनी विश्वाचे अर्थ अनुभवलं आणि आज विज्ञान त्या विश्वाचा अर्थ शोधत आहे. एकीकडे अध्यात्म विश्वाशी नातं जोडतं तर दुसरीकडे विज्ञान त्याचं रहस्य उलगडतं. मानवाच्या जिज्ञासेचा हा प्रवास खरोखरच अद्भुत असा आहे. विश्वाच्या अथांग गूढ गर्तेत डोकावताना ज्ञान विज्ञान आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या ओळी पुन्हा आठवतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले.

श्रोतेहो, आपल्याला जर कुणी विचारलं कठीण काम कराल की सोपं, तर बहुतेक जण क्षणाचाही विलंब न करता म्हणतील सोपं. आणि खरं सांगायचं तर यात काहीच चुकीचं नाही, कारण आपला मेंदूस असा बनलेला आहे की तो शक्य तितकी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण सगळंच जर सोपं झालं तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होऊ शकतो का? आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, GPS, कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्यांमुळं आपलं आयुष्य खूप सोपं झालंय. पण त्याचवेळी आपण विचार करणं, लक्षात ठेवणं, शोध घेणं या गोष्टी कमी करत चाललो आहोत. संशोधक सांगतात, जर मेंदूला सतत कमी काम दिलं तर वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होणं, विचार करण्याची क्षमता घटणं आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र चांगली गोष्ट म्हणजे मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी मोठे मोठे बदल करण्याची गरज नाही. अगदी छोटे सोपे आणि आनंददायी उपायही मोठा फरक घडवू शकतात. आज आपण असेच तीन मजेशीर उपाय जाणून घेणार आहोत. पहिला उपाय, रस्ता लक्षात ठेवा. आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक महत्त्वाचा भाग असतो. हा भाग दिशा, रस्ते आणि ठिकाणं लक्षात ठेवण्याचं काम करतो. अल्झायमरचा परिणाम सर्वप्रथम याच भागावर होतो. म्हणूनच कधीकधी GPS बाजूला ठेवून स्वतः रस्ता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नवीन गल्ल्या, नवीन मार्ग वापरा. बाजारात जाताना वेगळा रस्ता निवडा. संशोधनात असं दिसलं आहे की अनेक वर्षे नकाशाशिवाय काम करणाऱ्या टॅक्सी चालकांचा मेंदूचा हा भाग अधिक सक्रिय असतो. म्हणजेच रस्ता चुकू नये म्हणून केलेली धडपडही मेंदूसाठी व्यायाम ठरू शकतो. दुसरा उपाय, बागकाम किंवा हातानं काम. मातीशी खेळणं, झाडांना पाणी घालणं, नवीन रोप लावणं ही फक्त छंदाची कामं नाहीत. बागकाम करताना आपण नियोजन करतो, निरीक्षण करतो, लक्ष केंद्रित करतो. यामुळं मेंदू सक्रिय राहतो. तसंच हातानं काहीतरी करणं, जसं की स्वयंपाक, चित्रकला किंवा घरातली छोटी कामं, यामुळंही मेंदू आणि शरीर यांच्यामधला समन्वय सुधारतो. विशेष म्हणजे ही कामं ताणही कमी करतात. म्हणजेच मेंदूला व्यायाम आणि मनाला आराम दोन्ही एकाच वेळी. तिसरा उपाय, वाचा आणि लोकांशी बोला. पुस्तक वाचणं ही मेंदूसाठी सर्वोत्तम सवयींपैकी एक मानली जाते. जेव्हा आपण कथा वाचतो तेव्हा मेंदू कल्पना करतो, विचार करतो, नवीन माहितीही साठवतो. पण फक्त वाचनच नाही तर त्याबद्दलची चर्चा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांशी गप्पा मारणं, पुस्तक वाचन गटात सहभागी होणं, अनुभव शेअर करणं, यामुळं विचार करण्याची क्षमता वाढते आणि एकटेपणाही कमी होतो. संशोधक सांगतात, सामाजिक संबंध टिकवणारे लोक मानसिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त असतात. तर श्रोते हो, मेंदू निरोगी ठेवण्यासाठी फार मोठे डोंगर हलवायची गरज नाही. फक्त प्रत्येक वेळी नवे रस्ते वापरा, झाडांशी मैत्री करा, बागकाम करा आणि पुस्तकं वाचून लोकांशी गप्पाही मारा. हे छोटे उपाय आपल्या मेंदूला सतत जागं ठेवतात, वयानुसार होणारी मानसिक घट कमी करण्यास मदत करतात आणि जीवन अधिक आनंदी बनवतात. आणि हो, पुढच्या वेळी कुठे जाताना GPS बंद पडला तर घाबरू नका. कदाचित तुमचा मेंदूच म्हणत असेल, वाह, आज मला थोडं काम मिळालं. मेंदूला आव्हान द्या, पण आनंदानं. कारण निरोगी मेंदू म्हणजे फक्त चांगली स्मरणशक्ती नाही तर उत्साही आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

श्रोते हो, आपल्या आयुष्यात अनेकदा संकट येतात. काही संकट नैसर्गिक असतात तर काही आर्थिक. मात्र अशा कठीण काळातही काही लोक हार न मानता नव्या वाटा शोधतात. त्या वाटांवरून चालत यशाचं शिखर गाठतात. आज आपण अशाच एका तरुण उद्योजकाची प्रेरणादायी कहाणी ऐकून घेणार आहोत. केरळमधील तरुण अभियंता ब्रिजित कृष्णन यांची, ज्यांनी पावसामुळे खराब झालेल्या काजूंपासून नवा उद्योग उभा केला आणि अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. श्रोते हो, काजू आपल्या देशातील महत्त्वाचं नगदी पीक मानलं जातं. विशेषतः केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातील कोकणपट्टा आणि ओडिशा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर काजूंचं उत्पादन घेतलं जातं. भारत हा जगातील प्रमुख काजू उत्पादक देशांपैकी एक आहे. काजूमध्ये प्रथिने, चांगले स्निग्धांश, जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणात असल्यानं त्याला देशांतर्गत आणि परदेशातही मोठी मागणी आहे. मात्र हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि साठवणुकीच्या अडचणी यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पावसामुळे काजू भिजले की त्यांचा रंग बदलतो, गुणवत्ता कमी होते आणि बाजारात त्याला किंमतही मिळत नाही. अनेक व्यापारी असा माल स्वीकारायलाही तयार होत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. याच समस्येकडे ब्रिजित कृष्णन यांनी वेगळ्या दृष्टीनं पाहिलं. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ आय टी क्षेत्रामध्ये नोकरी केली. पण 2020 कोरोनाच्या काळात त्यांची नोकरी गेली. अनेकांसाठी तो काळ निराशेचा होता, पण ब्रिजित यांनी त्या संकटालाच संधीमध्ये बदलण्याचा निर्धार केला. एका दिवशी त्यांनी पाहिलं की पावसामुळे खराब झालेले काजू शेतकरी अक्षरशः फेकून देत आहेत. बाजारात त्यांची किंमत शून्य झाली आहे. त्या काजूंपासून काहीतरी नवीन करता येईल का असा विचार त्यांनी मनात आणला आणि त्यांनी संशोधन सुरू केलं. काजू भाजण्याच्या आणि प्रक्रिया करण्याच्या विविध पद्धती त्यांनी अभ्यासल्या. अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी भिजलेल्या काजूंना विशिष्ट पद्धतीनं प्रक्रिया करून त्यांचा स्वाद आणि गुणवत्ता सुधारण्याचं तंत्र विकसित केलं. या प्रक्रियेमुळं काजूंना एक वेगळी गोडसर चव प्राप्त झाली. यानंतर त्यांनी मूळ आलेले काजू हा अनोखा ब्रँड बाजारामध्ये आणला. हे काजू केवळ चविष्टच नव्हेत तर पौष्टिकही होते. काजूंमध्ये अंकुर फुटल्यामुळं

त्यांची पचनक्षमता वाढते. पोषण मूल्य अधिक सक्रिय होतात आणि आरोग्यासाठी ते अधिक उपयुक्त ठरतात, असंही त्यांनी अभ्यासामधून सांगितलं. ब्रिजित यांनी आपल्या स्टार्टअपची सुरुवात अवघ्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून केली. नंतर त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेची दखल शासनानं घेतली आणि त्यांना 2 लाख रुपयांचं अनुदानही मिळालं. आज त्यांच्या उत्पादनाला मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ऑनलाईन बाजारपेठेतून चांगली मागणी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केवळ स्वतःचा उद्योग उभा केला नाही तर स्थानिक शेतकऱ्यांनाही आधार दिला. बाजारात फेकून दिला जाणारा माल त्यांनी योग्य दरानं खरेदी केला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालं आणि त्यांना नव्या उत्पन्नाचा मार्ग मिळाला. श्रोते हो, ही कथा केवळ एका स्टार्टअपची नाही तर नव्या विचारांची आहे. आजच्या काळात शेती आणि उद्योग यांची सांगड घालणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. कृषी मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकते. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या उपक्रमांमुळे आज ग्रामीण भागातील तरुणांनाही उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध आहेत. आवश्यकता आहे ती फक्त जिद्द, कल्पकता आणि समस्येकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची, शिवाय कर्जदात्यांच्या सकारात्मकतेची. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आपण टाकाऊ समजतो, पण योग्य कल्पना वापरली तर त्याच गोष्टींपासून नवे उद्योग उभे राहू शकतात. कचऱ्यापासून खत, फळांपासून जॅम जेली, दुधापासून विविध पदार्थ किंवा खराब समजल्या जाणाऱ्या उत्पादनांपासून मूल्यवर्धित वस्तू तयार करण्याचे अनेक प्रयोग आज यशस्वी होत आहेत. ब्रिजित कृष्णन यांची कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. संकट हे शेवट नसतं, ते नव्या सुरुवातीचं दार असू शकतं. श्रोते हो, नव्या कल्पनांना वाव दिला तर ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हास्य फुलेल. याच आशावादी विचारांसह आजचा कार्यक्रम इथेच संपूया. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र आणि प्रभातीचे रंग.

बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.

प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास चरंडीकर।

0: माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 10 वाजतात श्रोते होता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला.

0: विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला, पण मग 3 वर्षांनी पुन्हा स्टोन झाला आणि पुन्हा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर असे रिपीटेड किडनी स्टोन का होतात याबद्दल आज आम्हाला सांगा.
2: कसं आहे की किडनी स्टोन एखादा झाला आणि तो काढून टाकला, खरं असे ह्याच वेळेला विचार करायला पाहिजे की किडनी स्टोन तो तुम्ही काढला, पण किडनी स्टोन बनण्यासाठी जे वातावरण शरीरामध्ये होतं ते रिव्हर्स झालं का? कारण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना मला रिपीटेड किडनी मध्ये 2 किंवा 3 किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि नंतर मग किडनीच डॅमेज झाली, क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली आणि मग किडनी फेल्युअरमध्ये पेशंट गेले, मग डायलिसिस वर गेले, असे अनेक प्रकार होत आहेत सध्या. बरोबर की नाही? ओव्हरऑल जर का बघितलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागलेली आहे, मग त्याला मानसिक कारण आहेत आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत. बरोबर, म्हणजे अति टेन्शन घेणं ह्याने सुद्धा ऍसिड वाढत असतो. इव्हन जे आपण आता म्हणजे सध्या बघितलं की पॅक फूड आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, किंवा आपण म्हणतो की जे साधं भाज्या किंवा फळं खावं म्हणतात, बरोबर ना, पण त्याच्यावर पण पेस्टिसाइडचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात केला गेलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी काय करतात, शरीराची ऍसिडिक लेवल काय करतात, वाढवतात. आणि शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गरमी वाढली तर आपल्याकडून काम होणार नाही, तसं शरीरामध्ये सुद्धा आहे. जर का शरीरात जर का गरमी वाढली, ऍसिडिक लेवल वाढली, तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला शरीराकडे पर्याय काय की हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस सारख्या गोष्टी काढणं, अनेक मिनरल जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग त्याचं डिपॉझिशन जे आहे ते काय होतं, किडनीमध्ये होण्याला सुरुवात होते आणि त्याच्यापासून किडनी स्टोन तयार होतो.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
2: कसं आहे याच्यासाठी जर का बघितलं तर आयुर्वेदिक जो पद्धत आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं की तुमचं जर का पचन प्रॉपरली होत नसेल की त्याच्यातून आम तयार होतो. आम म्हणजे टॉक्सिक द्रव्य आपण म्हणून, टॉक्सिन्स तयार होतो. मग हे जी काही टॉक्सिन्स आहेत, बरोबर की नाही, ही जर का म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाली आणि त्याच्यामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी असेल, म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला की आपण ज्याला वात म्हणतो, तर मग हे काय होणार आहे, हा आम काय व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो आणि मग तो जर का किडनीमध्ये डिपॉझिट झाला तर त्याच्यातून स्टोन तयार होतात. किंवा जर का म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की शरीरामध्ये हीट वाढली, म्हणजे पित्ताचा इम्बॅलन्स झाला, तरी सुद्धा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा हे बघावं लागतं की किडनी स्टोन तयार होण्यासाठी तुमची प्रकृती काय आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं म्हणजे बाबा कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पचन तुमचं व्यवस्थित होत आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. कारण कसं आहे की पचन बिघडलं तर टॉक्सिन तयार होणार आहेत, म्हणजे आम तयार होणार आहे आणि हे टॉक्सिन तयार झाले तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होणार आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, पहिलं द्विपन पाचन करा. नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही काय करा, पचनावर काम करायला सुरुवात करा. त्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होणार नाही त्याच्यावर काम करा. जर का कफ प्रकृती असेल, बरोबर ना, तर कफाचा बॅलन्स केला गेला पाहिजे. पित्त प्रकृती असेल तर पित्त बॅलन्स केलं गेलं पाहिजे. वात वाढत असेल तर वात बॅलन्स केला पाहिजे. तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची कारणं काय आहेत, बरोबर की नाही, ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सगळ्यांचा जर का व्यवस्थित शोध घेऊन जर का त्याप्रमाणे जर का आपण बॅलन्स केलं तर आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून काय होतं, थांबवता येतं. आणि जर का रिपीटेड किडनी स्टोन मात्र झाले तर मात्र किडनी फेल्युअरकडे माणूस कधी जाईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ न देणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर म्हणजे शरीराचं बॅलन्सिंग ठेवणं याला म्हणजे करावं लागतं आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
1: ऍडव्हान्स

राजा राणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मिलिंद इंगळे यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत या गीतासाठी आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा.

अशी ही बनमा बनवी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं.

चौकट राजा या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद मोडक यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
1: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 झाली आहेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय्याने घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिका श्रोते हो आपणा सर्वांचे स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये गेल्या काही भागांमध्ये आपण भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना यांच्याविषयी बोलत होतो, तर आजच्या कार्यक्रमातही आपण याच विषयी बोलणार आहोत. सुरुवातीला हे गीत

0: इंतजार।
1: कौन है वो?
0: वो जिससे मैं करती हूँ प्यार और जिससे करती हूँ मिन्नते बार बार।
1: कैसे?
0: ऐसे।
2: श्रोतेहो, हिंदी चित्रपट सृष्टीमधली धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित यांना भारतीय चित्रपट सृष्टीची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट नृत्यांगना मानली जाते। त्यांच्या नृत्यामधली नजाकत आणि हावभाव यांना तोडच नाही। त्यांनी पंडित बिरजू महाराज आणि चित्रपट सृष्टीमधल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडून नृत्याची तालीम घेतली आहे। तेजाब, खलनायक, देवदास, बेटा, दिल तो पागल है, पुकार अशा चित्रपटांमधलं त्यांचं नृत्य म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतले माइलस्टोन्सच आहेत। ऐकूया तेजाब या चित्रपटातलं हे गीत।

श्रोतेहो, 90च्या दशकातली ऊर्जावान ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकर या ओळखल्या जातात. रंगीला या चित्रपटामधून डान्सची एक नवीन शैली उर्मिला यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आणली. हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वात मोठं टर्निंग पॉईंट ठरलं. या गाण्यातल्या त्यांच्या मनोसक्त डान्स स्टेप्स प्रचंड गाजल्या.

ए आर रेहमान यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा आवाज यानं या गाण्याला अजरामर केलं. त्यानंतर चायना गेट या चित्रपटातलं चम्मा चम्मा, याई रे या गीतांमधून उर्मिला यांचं डान्स टॅलेंट दिसून आलं. प्यार तूने क्या किया, जानम समझा करो या चित्रपटातले डान्सही खूप गाजले. ऐकूया रंगीला या चित्रपटातलं उर्मिला यांचे डान्स स्टेप्स असलेलं हे गीत.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच ताली व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बोलू. तर त्यांचा एक तू विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: गाता रहे वेरातील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो, विश्व सुंदरी हा मानाचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या रॉय यांनी आपलं आरसवाणी सौंदर्य नजाकत आणि राजशाही नृत्यानं स्क्रीनवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. भरतनाट्यम आणि समकालीन कंटेम्पररी नृत्यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. हम दिल दे चुके सनम, देवदास, बंटी और बबली, धूम यांसारख्या चित्रपटातल्या त्यांच्या नृत्यानं रसिकांच्या मनावर गारूड घातले. देवदास या चित्रपटातलं डोला रे डोला या गाण्यावरचं माधुरी दीक्षित सोबतचं त्यांचं नृत्य हे रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारच आहे. ऐकूया हे गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा लाभलेली निळ्या डोळ्यांची सुंदर अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अभिनेत्री नृत्यांगनांच्या यादीमध्ये करिश्मा कपूर यांचा नामोल्लेख झालाच पाहिजे. त्यांच्या डान्समधली ऊर्जा, अचूक स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव हे नेहमीच उल्लेखनीय आहेत. दिल तो पागल हे या चित्रपटानं करिश्मा कपूर यांच्या करिअरला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या नृत्याची जुगलबंदी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वात कठीण आणि प्रसिद्ध डान्स सिक्वेन्स असा मानला जातो. याच चित्रपटातलं ले गई ले गई या गाण्यातल्या करिश्मा कपूर यांच्या डान्स स्टेप्स या प्रचंड गाजलेल्या आहेत. 90s दशकामध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीनं अनेक सुपरहिट आणि वेगवान नृत्यांची गाणी दिली. गोविंदा हे हिंदी चित्रपटसृष्टीमधले नावाजलेले अभिनेते आणि उत्कृष्ट डान्सर आहेत. त्यांच्या तोडीस तोड डान्स करणारी अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर यांनी नाव कमावलंय. गोविंदा यांच्याशिवाय अनेक अभिनेत्यांसोबतचे त्यांचे डान्सही खूप गाजलेले आहेत. ऐकूया दिल तो पागल हे या चित्रपटातलं ले गई हे गीत.

श्रोत्या, हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या एक नावाजलेल्या अभिनेत्री असलेल्या शिल्पा शेट्टी या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांच्या लवचिक शरीरामुळं, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्समुळं आणि अप्रतिम डान्स स्टाईलमुळं त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक आयकॉनिक गाणी दिली. शूल या चित्रपटातलं मैं आई हूं यूपी बिहार लुटने या गाण्यानं त्यांना डान्सिंग क्वीन म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. हे हिंदी चित्रपटातल्या सर्वात हिट गाण्यांपैकी एक मानलं जातं. दोस्ताना चित्रपटातलं शट अप अँड डान्स या गाण्यामध्ये ग्लॅमरस आणि मॉडर्न स्टाईलच्या डान्स स्टेप्सनं शिल्पा शेट्टी यांनी रसिकांचं मन जिंकलं. जंग, छोटे सरकार, बाजीगर या चित्रपटांमधले त्यांचे डान्सही खूप गाजले. पण मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं चुरा के दिल मेरा गोरी आचली या गाण्यानं एक वेगळा प्रसिद्धीचा उच्चांक गाठला. अक्षय कुमार सोबतच्या या गाण्यातल्या शिल्पा शेट्टी यांच्या डान्स स्टेप्स या सिग्नेचर डान्स स्टेप्स बनल्या. 90च्या दशकातलं हे गाणं सर्वात लोकप्रिय लव्ह आणि डान्स अँथम बनलं. ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो यानंतर ऐकूया सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात प्रमोद बेजकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते, हा उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय। जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत। उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं। आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा। उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा। पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा। चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा। पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा। डोक्यावरती टोपी घाला। घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा। उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका। गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका। गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा। सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या। भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा। असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

0: साधना सरगम यांच्या आवाजामध्ये रवींद्र आवटी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर.

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकोड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकोड्या केल्या थोड्याशा, मी मग अशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती? आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे. लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चालली आहे?
1: कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायचे. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे, आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचे नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ग, ते चमच्याने घालतात
0: ते सांडगे? कुणी हाताने सुद्धा घालतात, वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू? बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा केस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: आणि आमची नमा त्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवण्यातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का म्हणजे

0: आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं, पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं, सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे हे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरं बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाही आहेत.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय,
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे या मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घराच्या घर बर्बाद होतात रे अनेक.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे, कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अग झाला का तुझा कॉल शर्वरी?
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
0: बर.
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किने सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना, तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ
0: चला, मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा

0: पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
1: दादा फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
2: नो नो, अरे एवढ्या उन्हाच तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
1: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
2: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्याने चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
1: दादा
0: आपल्याला पटत बुवा,
1: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढ जे आहे ते पानात वाढ आहे एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
2: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
1: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
2: काय ग?
1: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
2: अच्छा,
1: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस, बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग?
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा,
1: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
0: काय
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
0: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
0: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवण्यातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: तसे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड.

0: काय स्वर्ग सुख असायचं का खरंच.
1: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहे
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर
1: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
2: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: हे बाई हे असले उद्योग काही तू करू नकोस, बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल.
2: दादा मी काही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
1: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
0: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं, पोटातले कावळे कावकाव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
2: मला तर ही कविताच वाटली, बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे कावकाव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा वा बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं काही कळत नाहीये रोहित, मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलटं वेल म्हणून.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला, पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीप जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
2: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत, बिचारी सुखदा.
0: चला चला हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत, हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
2: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमा गरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार, आणे दो आणे दो. चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे हा, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
2: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो,
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही काय तुझी अधोगती, म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणतेस. ढेकार.
1: मजा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
1: हो हो
0: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
1: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
2: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
1: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
2: खुदुक खुदुक.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेलं आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, तिथे त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतं, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खता.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याहिनी आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये,
1: त्याच
0: मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ

0: आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूर मधून गेलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही तिघी मिळूनच, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हा, या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात, आम्हाला कधी टीचर ताई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जे शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होती वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जे अगदी 3.5 वर्षाचे, आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तर एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तर मी साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकतो, कारण ते हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा.
1: बरं.
0: आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती उरणहून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची, कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाल्या. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो, त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या या IDच्या मुलांच्या आहेत तिथे, ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखाद्या कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात, याच्यातून शक्यता

0: जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगते, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वीणला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं त्या ज्या यूव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केल्या सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं, आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप काळाचं किंवा काय मग ते सारखं काढून टाकतात, मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पाळी सांगतात की ताई ओरडतील शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते, मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे ही जोरात वाजवून दाखवतो बघ हा असा याचा आवाज येतोय, त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर, मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही सवयच नसते, मग त्याच्यामुळे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा, त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा, मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यात आम्हाला बरं वाटतं अरे बापरे आणि आवाज आला, पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना उलट सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या, डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक वाळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या वाळू मधून तू बोटो फिरव का, तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड, म्हणजे काय पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो, आधी फळ्यावर सगळं. आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असलं पाहिजे बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात, हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना, श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात, ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायदा.

0: असतं, बाकीच्यांना फायद्याचं नसतं. ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं, आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं नाही,
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत
1: असतं हे असावं,
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लियन इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला,
1: ती भीती असेल
0: का त्याच्यामुळे ती भीते. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लियन इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना अरे अ बोलतो तो अ कसा बोलणार, तर नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, पण काय होतं ना, ते मुलाशी त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना म्हणतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता, त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना खुण्यान सांगतो ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे, कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इवन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार. त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे. तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे.

0: आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डन मध्ये खेळायला नेतो जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात. आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, स्वतः त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का. त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती नसतं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडे पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल, बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं.
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात मग त्याच्यापुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव देते. त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो तसा.
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ती कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही.
0: नाही आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. तर आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तो पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेते ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022ला 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करा.

0: झाला तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्या ठिकाणात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, तर तिथे त्या मुलाची दोन चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली. ते आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं, आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, काही असं असं झालं आज, तुम्ही भेटायला या, बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतो. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात, पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटत. आज एवढी वर्ष झालेले तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता.
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, कोरोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 घेणार, चालेल म्हणे. 9 सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मीटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान
1: कळत
0: नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं म्हणून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःच काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करेन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळकीत जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतायत, मावशी काका काकूंकडे राहतायत, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळ 7 झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीने सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही.

0: सांभाळेन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता. त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा चूल सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच
1: हो,
0: अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईने केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या ह्यानी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे. तेच खूप झालं,
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत.
1: पुढे आता वेगवेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे असं मी इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:05 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेपडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेले चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: Ha! Atta!

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
2: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
3: चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

अंगाड्या या चित्रपटातल्या जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वाजता वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it

0: is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ पेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्या

0: जाण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ IPL 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44° सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल

0: कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800-123-2211, 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास नाही असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गौरी बोधनकर यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद. हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं. पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत. पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत. त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत. ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या. स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

0: या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात. या कथानकात मानवी स्वभावाचे टोकासे रंग दिसतात. अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं. उदाहरणार्थ, किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात. प्रक्रिया सारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते. या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमा सृष्टी. समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात. त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे. पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते. गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही उगवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत. भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात. मूलतः कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो. पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेते अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2 वाजले आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम कृषीवाणी. काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमात आता ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाला पिकं ही उष्णतेसाठी अधिक संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काढणी शक्यतो उन्हाच्या पूर्वी सकाळी लवकर किंवा नंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर करावी. काढणी केलेले उत्पादन शक्य तितक्या लवकर सावलीत न्यावे. एकदम शीतगृहातील थंड वातावरणात ठेवण्यापूर्वी उत्पादनातील उष्णता काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्व शीतकरण ही प्रक्रिया महत्वाची असते. शेतातून काढलेले टोमॅटो थेट उन्हात न ठेवता झाडाच्या किंवा शेडच्या सावलीत ठेवावेत. यामुळे अंतर्गत उष्णता कमी होते. शेतातून काढणी केल्यानंतर भाज्यांमध्ये नैसर्गिक उष्णता असते. ही उष्णता कमी न केल्यास श्वसन प्रक्रिया वेगाने सुरू राहते आणि भाजी लवकर खराब होते. भाज्यांचा ताजेपणा आणि घट्टपणा टिकवण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन कमी करून वजन घटण्यापासून रोखण्यासाठी, जीवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. पूर्व शीतकरण करण्यासाठी मोठ्या पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा क्रेट्समधून फिरवली जाते. हे तंत्र मोठ्या पॅक हाऊसमध्ये वापरले जाते. थंड पाण्याचा फवारा मारून किंवा थंड पाण्यात भाज्या बुडवून तापमान कमी केले जाते. भाजीपाला उष्णतारोधक खोलीत किंवा वातानुकूलित खोलीत काही तास ठेवला जातो. थंड हवेचा प्रवाह वेगाने फिरवण्यासाठी पंखे वापरले जातात. इथे क्रेटमधून केवळ हवा फिरवणे हा उद्देश नसतो, तर ही हवा दाबाने पॅकिंग बॉक्समधील

अडथळ्यांमधून आणि आतील भाजीपाल्यामधून आरपार जाणे महत्वाचे असते. तो स्टॅटिक प्रेशर मिळवण्यासाठी साध्या पंख्यापेक्षा केंद्रोत्सारी किंवा उच्च दाबाचे अक्षीय पंखे निवडावेत. साधारणपणे 1 टन भाजीपाल्यासाठी 1 ते 2 हजार घनफूट प्रति मिनिट हवेच्या प्रवाहाची गरज असते. हे पंखे सतत चालणार असल्यामुळे कमी वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत. यामुळे प्रत्येक

0: वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत. यामुळे प्रत्येक भाजीपर्यंत थंड हवा पोहोचते. भाजीपाल्याचे बॉक्स दोन रांगेत मांडून मधल्या जागेवर ताडपत्री टाकावी. पंख्याद्वारे या मधल्या पोकळीतील हवा बाहेर खेचली की बाजूच्या बॉक्समधून थंड हवा आत ओढली जाते. हवा सहज आरपार जाण्यासाठी बॉक्सला किमान 5% ते 8% छिद्र असावीत. भाजीपाला काढणीनंतर जितक्या लवकर प्री कूलिंग होईल तितका त्यांचा ताजेपणा टिकतो. बाहेरचे तापमान आणि प्री कूलिंग चेंबरमधील तापमान यातील फरक योग्य असावा. हवेचा वेग खूप कमी असल्यास थंड होण्यास वेळ लागेल आणि खूप जास्त असल्यास भाज्या सुकून जातात. या प्रक्रियेसाठी चेंबरमधील हवा किती थंड असावी हे आपण ठरवू शकतो. पंख्याचा वेग बदलून आपण हवा भाजीपाल्यातून किती वेगाने जाईल हे नियंत्रित करू शकतो. हवेतील ओलावा 85% ते 95% राखल्यास भाज्या कुमेजत नाहीत. भाजीपाला किती वेळ थंड करायचा हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते.
1: काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
1: 2:05 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारे संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऍटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन

0: किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ऍडव्हान्समध्ये आहेत, मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोतेहो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचा 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून

0: मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.

परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही संक्षेपित करणार आहोत.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि सारंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत कजरा रे प्यारे तेरे नैना सलोने. द्रुतरचना एकतालात आहेत बोल आहेत मन डे खबरे आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: वेदांत ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला सांगतो. एक तुम्ही सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांड्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
1: अच्छा.
3: 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबई

झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधुदंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी

नाशिक मधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12 दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ

जलोगे, आत्मलोगे, रूप के हम थे हम।

मध्यमलहरी 249.60 meters अर्थात 1251 kHz वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात ब्रह्मचारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी.

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात चोरी चोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता यसुदास आणि हेमलता यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची गीतरचना. चोर या चित्रपटासाठी संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कार्यक्रमात आता ऐकूया बालिका वधू या चित्रपटातील अमित कुमार यांच्या स्वरातील गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे आर डी वर्मन यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात योगेश यांचं गीत आपण ऐकलं. छोटीसी बात या चित्रपटासाठी संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया घरोंदा या चित्रपटातील रुना लैना आणि भूपिंदर यांच्या स्वरातील गुलजार यांचं गीत. संगीत आहे जयदेव यांचं.

भूपिंदर आणि रुना लैना यांच्या स्वरातील घरुंदा या चित्रपटातील गीताबरोबरच श्रोते हो आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युवक मित्रांसाठी युवावाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणी मुंबई केंद्राकडे.

विषय आहे आजचा सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असणारच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर

जाणवतं. कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी, या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं. पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिप मध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अम्बिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्ट मध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडेंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं. आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे आहोत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचर बद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेल्युअरची भीती आज खूप मोठी झालीय, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेल्युअर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडेंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्युज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिप मध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचर बद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत, कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टन्टी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं.

कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाइमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीवमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टी मध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोतेकर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसवलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला युवावाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस

0: की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
1: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:00 आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ने सोशल मीडिया पर ये जानकारी दी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी सांगली केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:05 झाले, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भागवत नागपुरे आणि सहकारी यांनी सादर केलेलं भजन।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

भागवत नागपुरे आणि सहकारी यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं आकाशवाणी सांगली केंद्रावरून. लोकसंगीताचा आस्वाद आपण घेतलात. संध्याकाळचे 6:20 होतात. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्धसप्तवादने भविष्यति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 249° अठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाले तर प्रसारणात मी आहे आपल्यासोबत पूर्व परांजपे। श्रोतेहो, आता आपण जाणून घेणार आहात आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा।

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर अमृत कलश या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची मुलाखत. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही हे सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात आवड बळी राजाजी हा पत्रोत्तरांवर आधारित विशेष कार्यक्रम. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 हिंदी भक्तिगीतं. त्यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आणि 9:00 News@9 हे बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आज रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित गीतांचा विशेष कार्यक्रम आपली आवड. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सुधीर फडके यांचं गायन राग मालकंस. आणि सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या.

आता जाणून घेऊया उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार 27 मे 2026 आमची प्रातसभा सुरू होईल ठीक 5:50. 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमामध्ये मंगला जोशी यांच्या स्वरात भावान्याष्टकम. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सकाळी 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात आंतरमशागत याविषयी माहिती. 6:40 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगदर यांनी सांगितलेली माहिती. श्रोतेहो, सकाळी 6:50 आणि संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 7 आज दिनांक, सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने. 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. सकाळी 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 8:55 चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. क्रीडांगण हा कार्यक्रम सकाळी 9:15, यामध्ये मैदानी खेळाचे प्रशिक्षक SL पाटील यांची मुलाखत भाग पहिला.

कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35. 9:10 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीत. सामुदायिक गायन पाठ 10:15. यामध्ये हिंदी गीत. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. गाता रहे मेरा दिल हा चित्रपट गीतांवरील विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ, 1 वाजता हिंदीतून समाचार, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, त्यानंतर 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 1:45 ऐसी अक्षरे रसिके 1:55 आणि 2 वाजता कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 उद्या. यामध्ये आपण ऐकाल अश्विनी गोखले यांचं गायन राग मदमाद सारंग. सायंकालीन प्रसारण सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, त्यानंतर 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये स्टे ट्यून सदरात युवकांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. 6 वाजता हिंदीतून समाचार. लोकसंगीताचा कार्यक्रम 6:05 उद्या. यामध्ये आपण ऐकाल राम महामुनी आणि सहकारी यांनी सादर केलेलं भजन. संस्कृत समाचार 6:20 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत. 8:15 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र. 8:15 आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांच्या स्वरात सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. बातमीपत्रांमध्ये 8:45 समाचार संध्या आणि 9 वाजता News@9, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 सभेच्या शेवटी नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. उद्या आपण ऐकाल बबनराव हळदणकर यांचं गायन राग सारनाट. सभेच्या शेवटी 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. तर श्रोते हो, ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: काही भागांपासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग.
2: सर, आता इथे साहित्य आणि जीवन याविषयी आपण बोलतो आहे, तर यांच्यातील नातं आपण कसं स्पष्ट कराल, आपल्याला काय वाटतं हे परस्पर अशी कसं संबंधित आहे साहित्य आणि जीवन?
3: कसं आहे की मुळात साहित्य हा जीवनाचा आरसाच आहे. आज साहित्यामध्ये उमटणारं प्रतिबिंब हे तुमचं जगणंच असतं ना. जगणं आणि साहित्य
2: हे असं
3: वेगळं नसतं,
2: परस्परांशी निगडीत,
3: परस्पर किती निगडीत असतं. शेवट हे पहा, तुमच्या आयुष्यात जेव्हा सत्व परीक्षा पाहणारे प्रसंग असतात ना, या प्रसंगांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला साहित्यच देतं.
2: बरोबर.
3: साहित्य हे इतकं श्रेष्ठ, जसं असं म्हणतात की जीवनातली आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य बंदुकीच्या गोळीत नसतं. कधी कधी आपण म्हणतो की ते शास्त्राच्या धाक नसतं, ते विचार आणि संस्कारच असतं.
2: बरोबर.
3: हे विचार आणि संस्कार देण्याचं काम साहित्य. आज बाबासाहेब आंबेडकर त्यांना पंडित मदन मोहन मालवीयांनी विचारलं की बाबासाहेब तुमच्या घरात किती ग्रंथ आहेत, तेव्हा डॉक्टर आंबेडकर त्यांना म्हणले की 2 लाख रुपयांचे ग्रंथ माझ्याकडे आहेत. तर त्यावेळीस ते म्हणले की मला देऊ शकाल का ते तुम्ही ग्रंथ. तर डॉक्टर आंबेडकर

0: तर म्हटले माझ्या घरातनं ग्रंथ जाणं हे माझ्या कुडीतनं प्राण गेल्यासारखं आहे. ग्रंथ हा जगण्यातला सगळ्यात मोठा जीवनातला प्राणतत्वासारखा भाग असतो. मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की हे मी वाचलंय आणि मला तो आवडतो. माझ्या पुस्तकात मी अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पेरली आहेत. तर एक चीनचं ज्यावेळी युद्ध चालू होतं, भारत आणि चीन, आणि आपला मराठी सैनिक हा थंडीत कुडकुडत होता आणि त्याला असं वाटत होतं आता बायकोला मी कसा भेटायला जाणार, आणि त्याला राजा त्यात नाकारली, तिथे चिडला होता की आता बायकोला तर भेटायचंय, राजा तर नाही, आता बायको तिकडं दिवस दिवाळीशी कशाला जगायचं म्हटले. आणि त्याच्या मनात आत्महत्याचा विचार आला. साहित्य तुम्हाला किती चांगली फुंकर मारतं तुमच्यावरती बघा. आणि त्यानं विचार केला की पत्नीला पत्र लिहावं आणि तिला सांगावं की आपण दोघं वर भेटूया असं काहीतरी असेल म्हणून. पण पत्नी हुशार होती, तिनं त्याला एक दिवाळी अंक पाठवला होता. त्या दिवाळी अंकामध्ये पुलंनी माझं खाद्य जीवन म्हणून लेखलेला होता. त्या दिवाळीच्या पदार्थांची वर्णन होती, त्या चिवड्याचं वर्णन त्यांनी केलं होतं, त्या छत्र्यांच्या चिवड्याचं त्यांनी मजकूर टाकला होता. आणि तो जो आत्महत्या करायला सैनिक निघालेला होता त्याच्या हातात तो दिवाळी अंक पडला, त्यानं तो लेख पुलंचा काढला. एका बाजूला आत्महत्या करायचं आहे म्हणून त्याने लाकडावर लाकडं रचून जाळ केलेला होता. आता ह्याच्यात उडी मारायची, पण आता उडी मारण्यापूर्वी बायकोनं पाठवलाय अंक वाचूया काहीतरी म्हणून तो वाचायलेला आहे. शब्द लिहिलाय त्यानं प्रिय, म्हणजे पुढं त्याच्या प्रिय बायकोला काहीतरी लिहायचं पत्र म्हणून, पण तो थांबलाय. आणि गंमत अशी त्या चिवड्याचं वर्णन त्यानं वाचल्यानंतर, पुलंच्या चिवड्याचं वर्णन वाचल्यावर त्याला वाटलं मारायला हरकत नाही पण एकदा चिवडा खाल्ला पाहिजे. आणि शेवट तुम्हाला सांगतो, त्यानं पत्र लिहिलं भाईंना, भाई प्रिय भाई, खरं सांगतो मला काल मरावंसं वाटत होतं पण तुमचा एक लेख वाचला मला आज जगावंसं वाटतंय. पुलंनी काय उत्तर दिलं असेल, हे माझ्या प्रिय वाचका, अरे माझ्या लेखामुळं माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं म्हणून मला लिहावंसं वाटतं. ही गोष्ट लक्षात घे, लिहिणं आणि जगणं याचा अनुबंध म्हणजे साहित्य.
1: मला वाटतं सर ही एक मोठी पावती आहे कोणत्या तरी लेखकासाठी की नुसतं तुमच्या शब्द वाचल्यावर जर कोणाला जगण्याची नवीन उमेद मिळते आहे.
0: मला वाटतं साहित्याचं सगळ्यात मोठं हे देणं आहे.
1: बरोबर,
0: की तुमच्या शब्दानं समोरच्याला जर ऊर्जा मिळाली ना. मी नेहमी सांगतो बघा, चैतन्य कुठं असतं, ते माणसात असतं. मला एक सांगा तुम्ही की सूर बासरीत असतो, बासरी फुंकावी लागते, मूर्ती दगडात असते, दगड कोरावा लागतो, वीज पाण्यात असते, पाण्याला गती द्यावी लागते, लोणी ताकात असतं, ताकाला घुसळावं लागतं, चैतन्य मनात असतं पण मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग चैतन्य ज्याला मला येतं साहित्यातनं हे चैतन्य मिळतं.
1: म्हणजे आपल्याजवळ हे सगळं पाहण्याचं मला वाटतं एक सकारात्मक दृष्टिकोन असणं पण आवश्यक आहे.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
1: सर यचंद्र, मला असं विचारायचं आपल्याला की आजवरचा आपला जो प्रवास आहे त्याच्याकडे पाहताना काही अपूर्ण राहिल्याची भावना आपल्या मनात आहे का, की असं काही राहिलंय बा करायचं? कारण बऱ्याचशा विषयांवर आपण पुस्तके वगैरे लिहिलेली आहेत पण एखादा विषय किंवा
0: कसं आहे की माझ्या मुलांनी सगळ्या एक गौरव ग्रंथ काढला आणि शेवट मला लिहायला सांगितलं, त्यानं मी थोडं लिहिलं सांगायचे एवढेच म्हणून. ज्यावेळी गौरव ग्रंथ वाचला अनेकांनी तेव्हा मला अनेक प्रकाशकांनी विनंती केली, अनेकांनी विनंती केली की सर तुम्ही सगळं तुमचं जगणं असं पुस्तकात मांडा. जसं माझ्या वडिलांनी लक्ष पावलांचे ठसे लिहिले, मलाही म्हणतात लोक आणि मलाही तुम्ही लिहा सर तुमचं सगळं लिहा. आणि अजून ते मी काही लिहिलं नाही.
1: अच्छा,
0: पण मला असं वाटतं कधी कधी मला मनातनं कधी कधी असं वाटतं की आपण स्वरगंगेच्या काठी नावाचं नाटक मी उस्मानाबादला लिहिलं, तेवढे हनुमंतराव पाटील प्राचार्य होते आणि नंतर मी मला सापडलो उस्मानाबादला. मला असं वाटत होतं नंतर की आपण छान नाटकं लिहावी, राहिलं मी ललित लेखनाकडेच आता रमलोय.
1: सर इथे विविध उपक्रमा अंतर्गत आपण बऱ्याचशा ग्रंथालय संघ झालं किंवा जिल्हा ग्रंथ महोत्सव याचे अध्यक्ष पण आहात आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण या अंतर्गत कार्यरत पण आहात, तर त्याचा उपक्रम हा कसा असतो सर, किंवा तिथे चालणारे कार्यक्रम किंवा त्याच्याबद्दल काय सांगतील आपल्याला?
0: काय झालं बर का मॅडम, की मी प्राध्यापक होतो त्यावेळेस आपल्या सातारला एक शिक्षण अधिकारी होते आणि त्यांची माझी एकदा गाठभेट झाली, नंतर ते शिक्षण संचालक झाले दिनकर पाटील म्हणून. आणि मला म्हटले की सर मला असं जाणवतंय की शिक्षक वाचत नाहीत म्हटले.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं विद्यार्थी वाचत नाहीत म्हणले, आपण काय करावं? मग आमच्या दोघांच्या बोलण्यात एक आलं, म्हटलं आपण ग्रंथाचा एक असा उपक्रम आखूया की ग्रंथ प्रदर्शन मोठं घेऊया. मग ते म्हणजे आपण ग्रंथ मेळा घेऊया. म्हटलं मेळा नका, आपण ग्रंथांचा उत्सव, लोक देवदेवतांचा उत्सव करतात ना, आपण ग्रंथांचा उत्सव, ग्रंथ महोत्सव, त्याने आम्ही शब्द काढलाय.
1: अच्छा.
0: आणि मग म्हटले काय करायचं? काही नाही म्हटलं, आपण पुण्याला जाऊया. आम्ही पुण्याला गेलो, आम्ही प्रकाशकांना भेटलो आणि तुम्ही आमच्याकडे या. मग ते म्हणजे

0: जी पुस्तक कशी खपणार ते शिक्षण अधिकारी म्हणते त्याची काळजी करू नका. आम्ही शाळेतनं जातो, त्यानंतर आम्ही पालक जे आहेत त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पत्रिका काढून मेसेज देतो आणि सकाळी ग्रंथदिंडी काढतो, वातावरण निर्माण करतो आणि जसं साहित्य संमेलन असतं एवढा सुंदर सुरुवातीला आम्ही वसंत बापट साहेबांना सुरुवातीला बोलवलं होतं, कवी वसंत बापट, आणि त्यांनी भाषण केलं होतं. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री तिथे येऊन गेले, त्यांनी सगळा सोहळा बघितला, ग्रंथदिंडी निघाली, ग्रंथमहोत्सवाचं उद्घाटन झालं, दुपारी छान परिसंवाद झाला आणि प्रत्येक सायंकाळ आम्ही करमणुकीसाठी ठेवला. तुम्ही ज्या म्हणून नाटाचं नाव उच्चाराल तो आमच्या ग्रंथमहोत्सवात येऊन गेला, ज्या म्हणून तुम्ही साहित्यिकाचं नाव विचाराल मागच्या संमेलनाचे अध्यक्ष ते सगळे येऊन गेले. आम्ही एक काम करायचो की संध्याकाळी छानपैकी एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम, कथाकथन, एखादा ऑर्केस्ट्रा, एखादा भावगीतांचा, म्हणजे अरुंधातेही आमच्याकडे येऊन गेलेत, पुष्कळ मोठे लोक आमच्याकडे येऊन गेलेत, अगदी संगीतकार. दुसरा दिवस उजाडला की आपण एक काम करायचं की मुलं जे असतात त्यांचे छान असा विज्ञान मेळावा घ्यायचा आणि मग विज्ञान मेळावा किंवा मुलांचा मेळावा, दुपारी आम्ही एक छानपैकी परिसंवाद घ्यायचा, रात्र सायंकाळ पुन्हा करमणूक, आणि तिसरा दिवस आहे तर सगळी अवतीभोवती जी मुले त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे, दुपारी छान परिसंवाद ठेवायचा आणि संध्याकाळी करमणूक आणि समारोप नंतर चौथ्या दिवशी. इतका रिस्पॉन्स मिळायला लागला की गर्दी यायची आणि ती गर्दी नंतर आम्ही असं एक राऊंड करून सगळा असे पुस्तकाचे स्टॉल ठेवले होते, सगळ्या पालकांची गर्दी नंतर स्टॉलमध्ये घुसायला लागली, अनेक जण तिथं वाढदिवस साजरे करायला लागले. पहा तुम्ही, म्हणजे मी नेहमी सांगतो की आमच्या इथं चॉकलेट लिमलेट नको, मला छान छान पुस्तक घेऊ चला, आणि मुलांची गर्दी गर्दी व्हायला लागली, अनेक तिथले वितरक त्यांची कर्ज माफ फिटली आणि इतका महोत्सव मोठा झाला की 2 ते 3 कोटी रुपयांची पुस्तक विक्री 3-4 दिवसामध्ये व्हायला लागली, अनेक नामवंत लोक यायला लागले आणि जे लांबहून जे खेड्यापाड्यातली मुलं ज्यांना कुठं पुस्तकाला कुठं पुण्याला घ्यायला जाणार तर ती वाट बघतात. आज अनेक मुलं माझ्याकडची, तिथं आम्ही जे विषय मुलांना दिलेत, मुलांच्यात मला आवडलेलं पुस्तक ही स्पर्धा असते, 300 ते 400 मुलं त्या स्पर्धेत भाग घ्यायला येतात, कवी संमेलन मुलांचं. आम्हाला मुलांच्यातनं उद्याचा वाचक तयार करायचा आहे, मुलांच्यातनं लेखक तयार करायचे आहे, मुलांच्यातनं कवी तयार करायचा आहे, आणि त्या दृष्टीनं हे आम्ही ग्रंथमहोत्सव हा सगळा तिथं आयोजित केलेला असतो आणि आज ते 25 वर्ष झालं सातत्यानं सुरू आहे आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात आज साळुंकेने नंतर तो टाकलाय. हा सातारचा ग्रंथमहोत्सव त्यांनी पाहिलाय आणि तो घरोघर, तो गावोगाव जावा. म्हणून आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं सध्याचं शासन हे त्यासाठी अनुदान देतं आणि ग्रंथमहोत्सव साकार होतात.
1: बरं,
0: आता तो माझं म्हणणं आहे की उपचार होऊ नये, तो एक संस्कार व्हावा. मग असे उपक्रम आम्ही आखत असतो सगळे आणि ग्रंथमहोत्सवाचा प्रारंभ तिथून झाला सगळा.
1: अच्छा सर, आता मला थोडं एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जर आपण लेखक नसता तर आज कोणत्या क्षेत्रात आपण स्वतःला पाहिलं असतं की मी आज लेखक नसतो तर बा इथे इथे काम केलं असतं.
0: लेखक नसतो तर मला अभिनेता व्हायला आवडलं असतं.
1: क्या बात है.
0: कारण मला पहिल्यापासून वेड ते होतं.
1: अच्छा.
0: कारण मी लहानपणीसुद्धा आम्ही छुटूपुटीचे नाटकं करायचो, त्यात कोणीतरी शिवाजी व्हायचं, कोणीतरी अफजलखान व्हायचं, बहुतेक अफजलखान कोणी व्हायचं नाही कारण त्याच्या उरावर सगळीजण बसायची. पण मला लहानपणी असं वाटायचं की आपण चांगला अभिनेता व्हावं. आणि मी जेव्हा उस्मानाबादला गेलो, मी त्यावेळी उस्मानाबादला गेल्यानंतर मी स्वतःचं नाटक लिहिलं स्वरगंगेच्या काठी आणि मी स्वतः त्यातल्या नायकाची भूमिका केली होती आणि त्यावेळी ती इतक्या लोकांना आवडली होती आणि मला लक्षामध्ये आलं की आपण आपल्याला सापडलोय. उद्या मला नाही नोकरी लागली तर मी कथाकथन करीन, मी छान लोकांना हसवीन, मी एकपात्री प्रयोग करीन, मी छान हसवीन आणि मी माझी काही सुरुवातीची भाषणं अशी हसवण्यासाठी, म्हणजे ही शब्द फुलं अशी सगळी लोकांच्या समोर गंदित होऊन जावीत म्हणून माझ्या डोक्यात तो विचार होत. पण त्यानंतर मला व्याख्यानांनीच एवढं लोकांनी हे करून टाकलं की मग मी नंतर,
1: म्हणजे मला वाटतं सर थोडक्यात इथे असं म्हणायला हरकत नाही की त्या दिवशी यशवंत पाटणेंना खरा यशवंत सापडला.
0: या बात आहे. तुम्ही मला प्रश्न फार छान विचारलेत.
1: सर इथे अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत आपण इतकं लेखन केलेलं आहे, आपल्या एखाद्या लिखाणाला जर पुन्हा लिहिण्याची संधी मिळाली तर आपण त्यात काही बदल करू इच्छिता का?
0: 101%.
1: अच्छा.
0: 101%. कारण मी सुरुवातीच्या काळामध्ये जी शेकोटी कादंबरी लिहिली ती मला आज वाचावी वाटत

0: मी स्वरगंगेच्या काठी नाटक लिहिलंय ते मला आज वाचावं वाटत नाही. इतकं मेलो ड्रॅमिक आहे ते आणि इतकं मनोरंजनाची किती पातळी. आणि मला कधी कधी वाटतं ती सांगू नयेत, म्हणजे लग्नानंतरची पोरं जशी आपण मिरवतो का नाही, मला काही वेळा ही आपत्ती अगोदरची वाटते अशी. आणि मला असं वाटतं कित्येक वेळा खरं. त्यावेळी काय होतं माहितीये का, बाबा कदमांचा प्रभाव होता त्या काळामध्ये, सुहास शिरवाडकरांचा प्रभाव त्या काळामध्ये, हे वेगवेगळे असे जे लेखक वेगवेगळ्या प्रांतातले होते. आणि नाही, मला ते अगदी असं वाटतं की हे जर आज आपण लिहिलं असतं तर वेगळं लिहिलं असतं.
1: अच्छा.
0: आणि नंतर मला एक लक्षात आलं की नाही, कादंबरी लिहिणं त्याचा आराखडा त्याची चौकट फार वेगळी आहे, त्याच्या म्हणजे डीपमध्ये अजून जायला पाहिजे आपल्याला. आणि मला आता वाटतं की ते नव्यानं लिहायची वेळ आली ना तर मी लिहीन, छान लिहीन ती,
1: त्याच्यापेक्षा छान होईल,
0: छान लिहीन.
1: अच्छा.
0: माझे एका अनाथाचे बंध, मी माझी आई अनाथाश्रम चालवायची, त्याच्यावरती मी 4 वर्ष लहान असताना त्या मुलांच्याच होतो, त्यावर मी एका अनाथाचे बंध लिहिलंय. मला वाटतं की आता मी नव्यानं त्यापेक्षा छान लिहीन वाटतं ना मला.
1: सर, याच अनुषंगाने अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या लेखनातील कोणता विचार आजही तुम्हाला सर्वात जास्त अस्वस्थ करतो? एखादा एक विचार घेऊन आपण काहीतरी लिहिलेलं असतं, असा काही विचार आहे का, किंवा असा काही एखाद्या लिखाणाचा भाग आहे की जो आपल्याला अस्वस्थ करतो?
0: मी जे लिहिलंय ते मी लिहायचं विचार करूनच लिहिलंय. आणि तुम्ही म्हणता तसं, मी आता तेंडुलकरांच्या नाटकांवरती PhD झालो, त्यानंतर मी सत्यशोधक तेंडुलकर म्हणून ग्रंथ लिहिला. मी तेंडुलकर समजून घेणं हे फार माझ्यासाठी आव्हानात्मक होतं, इतकं आव्हानात्मक होतं की मला ते कित्येक वेळा असं, म्हणजे ते पेलताना माझी फार मोठी शक्ती खर्च व्हायची, मी अस्वस्थ व्हायचो कित्येक वेळा त्यांच्या साहित्यात खोलवर जाताना, ते अर्थ लावताना सगळं. आज तो एक जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाटककार असल्यामुळं आणि त्यांची नाटकं काळाच्या पुढचं पाहणारी असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की अरे हे किती अस्वस्थ करणारा माणूस लिहितो. पण माझ्या लिखाणामध्ये मला ते नाही शक्य झालं. मला माझ्या लिखाणामध्ये शक्यतो कसं आहे की मी लिखाणात मूल्य समाजाला देणं
1: ते महत्वाचं आहे.
0: जसं एक बुद्धांचं वचन आहे बघा, की बुद्धांना असं विचारलं की ते सांगायचे मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे. आणि लोक बुद्धांना प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षक कसे शिकवत नाही आणि तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही काय कुठं पेरताना दिसत नाही, मग तुम्ही पेरता काय आणि उगवतं काय? तेव्हा बुद्धांनी सांगितलं, तुम्ही जे बोलतो ते मी शिकवतो, म्हणजे मी शिक्षक आहे. आणि जर शेतकऱ्याचं म्हणशील तर माणसाचं मन ही माझ्यासाठी शेती आहे. त्या मनाच्या शेतीत मी विचाराचे दाणे पेरतो, मनाच्या शेतीत मी श्रद्धेचे बीजे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास धरतो, कष्टाची उपासना करतो, विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाची मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताची फळं घेतो. मला वाटतं लोकांना अमृताची फळं द्यावीत, म्हणून मला साहित्य किंवा पुस्तक हे अमृताचं फळ देणारं झाड वाटतं, अशी झाडं आपण लावावीत असं नेहमी वाटतं.
1: खूपच छान. सर, आता इतके वर्ष आपण साहित्य क्षेत्रात आहात, विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते सगळेच महत्वाचे आहे, पण जर काही ठराविक महत्वाच्या पुरस्कारांचा जर इथे उल्लेख करायचा आहे तर आपण कोणकोणत्या पुरस्कारांचा कराल?
0: काय शेवट असं असतं की पुरस्कार हा कसा आहे, तो सहजपणे तुमच्या वाट्याला यावा.
1: बरोबर.
0: की जसं झाडाची सावली उन्हानं पडते ती गारवा देते, पुरस्कार सुद्धा तो सावलीसारखा वाट्याला यावा. आईच्या कडेवर मूल कसं शोभतं तसं आपल्याला पुरस्कार शोभला पाहिजे, आणि काहीतरी मॅनेज करून. मग मला कित्येक वेळा वाटतं ना, आपण अर्ज करून काही पुरस्कार मिळवलेत, अर्ज करून मिळवलेत, आपली गुणवत्ता आपण त्यांच्यासमोर आखून रेखून सगळी नटवून पाठवलेली की मला तुम्हाला हे द्यायला लागेल असं. पण मला कधी कधी वाटतं बरं का, वाचकाने आपल्याला पाठवलेली पत्र आणि श्रोत्यांनी आपल्याला दिलेली दाद हा मला सर्वोच्च पुरस्कार वाटतो.
1: क्या बात है.
0: तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार. मला असा उत्स्फूर्त जेवढे पुरस्कार, तुम्ही जेवढा क्या बात आहे म्हणता ना, तो माझ्यासाठी पुरस्कार असतो.
1: बरं सर, ठीक आहे. सर, मुलाखतीच्या शेवटी आता जाताना मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आजचे जे नवोदित लेखक आहे त्यांना आपण एक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत म्हणून काय सल्ला द्याल, तसंच मराठी साहित्य अधिक समृद्ध व्हावं यासाठी काय करायला हवं याबद्दल आपण काय सांगाल?
0: माझं मत एकच आहे की तुम्हाला जे जाणवतं ते प्रामाणिकपणे लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोणतीही गोष्ट लिहिताना त्याचा एक आपला अभ्यास हवा, आपला अनुभव हवा. त्या अनुभवातनं ते शब्द जन्माला येऊ द्या. कसं असतं की सवंग लोकप्रियतेसाठी कवी होऊ नका, सवंग हौशी

0: जसे कलावंत असतात तसं वाटतं काहीतरी, याला एक वेगळी प्रसिद्धी मिळते. तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल ना, अगदीच तुम्हाला असं वाटतं की आता हे जर नाही मी व्यक्त झालं तर नाही माझं जगणं अवघड आहे, त्यावेळीच तुम्ही, मला नेहमी असं वाटतं की तुमच्या अस्वस्थतेतनं किंवा तुमच्या अनुभवातनं जे साहित्य जन्माला येतं ना, त्या साहित्याला खरं तर एक मोल असतं, ते खरं चिरंतन साहित्य असतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या मंडळींनी सुद्धा आता लिहितात चांगलं काही, टाळी वाजवण्यासाठी बोलू नका आणि दाद देण्यासाठी लिहू नका. तुम्हाला वाटतं ना की नाही हे मला मांडलंच पाहिजे, जेव्हा तुम्ही त्यांना अस्वस्थ होता, जसं एखादी आई एखाद्या लेकराला जन्म देते, ते जन्म देणं हे तिला आवश्यक असतं, तसं लिखाण तुमचं जन्माला येऊ द्या, मग तुमच्या अपत्याचं अनेक जण कौतुक करतात.
1: खूपच छान पाटणे सर, आज आपण इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा आज आपण इथे मारल्यात. मला वाटतं खूप साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण आपला प्रवास, पूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला आहे. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत बाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील एक निवेदन. जुबेर अब्दुल मक्कांदार, वय वर्ष 16 9 महिने 15 दिवस, हा राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. पत्ता असा, बेघर वसाहत चिपरी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बालकाचं वर्णन असं आहे की उंची 5 फूट, रंग सावळा, नाक सरळ, मोठे समोर, चेहरा उभा, केस बारीक काळे, हनवटीवर जुन्या जखमेचा व्रण, डोक्यास रक्त पोहोचत नसल्याने थोडा मतिमंद असून मराठी व हिंदी भाषा बोलतो आणि समजतो. अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातली आहे. तर श्रोते हो, अशा वर्णनाचा कुणी आढळल्यास जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला.

आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह, सोलर सेल मॉडेल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाला.

असल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र

यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: आत्मा सुन मंडला।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला। महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे। त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे। विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे। धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते। हवामान। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण

पूर्णपणे ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 झालेत. आता जाणून घेऊया सांगली कृषी उत्पन्न समिती सांगली यांच्याकडून प्राप्त बाजार भावांचे कमाल आणि किमान दर असे. श्रोते हो, कमाल आणि किमान दर असे आहेत. गुळ 1150, माफ करा, गुळ 3350 ते 3399, हळद राजापुरी हळद 11500 ते 18800, मिरची 19000 ते 29000, धने 13000 ते 15000,

गहू 3000 ते 4000, तांदूळ 4000 ते 8000, वाटाणा 7000 ते 8000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त कडधान्यांचे बाजारभाव आपण ऐकलेत.

श्रोतेहो, अजून एक निवेदन. सांगली जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त सांगली जलसंपदा विभागाचे स्मार्ट जलव्यवस्थापन आणि दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सज्जता यासाठीचं निवेदन ऐकूया. भारतीय हवामान खात्याने सन 2026 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिरा सुरू होण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातील जलव्यवस्थापन अपरिहार्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कोयना आणि वारणा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे अत्यंत काटेकोर वैज्ञानिक आणि दूरदृष्टीपूर्वक नियोजन सुरू केले आहे. दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांना उन्हाळ्यात व संभाव्य टंचाई स्थितीत पाणी टंचाई जाणवू नये यासाठी व्यापक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक थेंब महत्वाचा या तत्वावर आधारित हे नियोजन करण्यात येत आहे. सांगली, जत, अटपाडी, कवठे महंकाळ, तासगाव, मंगळवेढा आणि सांगोला या कायमस्वरूपी दुष्काळी भागांसाठी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना जीवनाधार आहेत. या योजनांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवणे हे मोठे आवाहन आहे. मात्र या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी जलसंपदा विभागाने धरण व्यवस्थापन, पाणी वापर नियंत्रण आणि सिंचनाचे टप्प्याटप्प्याने नियोजन अशा बहुआयामी उपाययोजना तयार ठेवल्या आहेत. दिनांक 22 मे 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 19.44 अब्ज घनफूट तर वारणा धरणात 14.92 अब्ज घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र यातील उपयुक्त साठा मर्यादित असल्याने भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक विसर्गाचे नियोजन करण्यात वैज्ञानिक नियोजन करण्यात आले आहे. कोयना धरणातून मे अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जूनपासून केवळ एका युनिटद्वारे 1050 क्युसेक्स पाणी सोडण्याचे नियोजन आहे. पाऊस उशिरा झाल्यामुळे जुलै ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव पाण्यासाठीसाठी ही सुरक्षित योजना केली आहे. एल निनोचा प्रभाव अधिक वाढल्यास आणि मान्सून आणखी लाभल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते याची जाणीव ठेवून जलसंपदा विभागाने पर्यायी आराखडाही तयार ठेवला आहे. वीज निर्मितीसाठी राखीव असलेल्या पाणीसाठ्यातील काही हिस्सा दुष्काळी भागांच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वळवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. यापूर्वी 2023-24 मध्ये राबवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या धर्तीवर पुन्हा सुमारे 3 अब्ज घनफूट पाणी दुष्काळी भागांसाठी

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन, मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. काही केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा

0: मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते एआयचा सुद्धा वापर करतात. म्हणजे एआय टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचं जो काय प्रेझन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय, किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय, किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात, आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो, आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: अगं, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्याकडे तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स, किंवा तुमचे काय वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे, तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलो, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे, किंवा ऑफिसला कसं चाललंय. तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का, की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियनने कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना. प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये, की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाच्या कमेंट केल्या जातात, आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका, तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा, किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम, ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल.

0: आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा मी बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं लहान मुलं जे असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर OTP वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो. तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही आहे. हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाइल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतात. APK फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाइल्स असतात. हा APK फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणाऱ्या असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा आयपॅडचा संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर पासवर्ड पिन वगैरे सेव्ह केलेले असतात तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED काय नोटीस आली आहे का वगैरे काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक्प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. पण मी ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला. ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा

0: एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात, हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर ना त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत.
3: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि पूर्वताईचं नमस्कार. मंडळी, आज भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात मंगळवार 26 मे 2026. आज मंगळवार आहे. आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूया आवड बळीराजाची. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट आहे उंबरठा. श्रोते हो, या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर, कवठे महांकाळ विद्यानगर येथील श्रोते, सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण हे सेनापती कापशी येथील श्रोते, आणि त्याचबरोबर गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिखा, बलबिंदर बिरक, जयतेग बिरक आणि मिखा बिरक. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं उंबरठा या चित्रपटातील हे गीत.

अतिशय छान अशा गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. श्रोते हो मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात निखारे या चित्रपटातील गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी येथील श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बलिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते आणि त्याचबरोबर पार्थ रेडिओ श्रोता संघ, छत्रपती संभाजीनगर येथील राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील श्रोते, निजाम

शेख वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे या श्रोते. ऐकूया तर या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं निखारे या चित्रपटातील हे गीत.

मंडळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ येथील श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे सौ छाया कांबळे सौ गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते त्याचबरोबर कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कुंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते मैत्री रेडिओ श्रोता संघाचे श्री सुरेश रामू साबळे शांतीनाथ सुतार सौ रेखा सागर साबळे आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे अलका दयानंद साळवी अनिता राहुल ब्राह्मिष्टे सौ सारिका संभाजी सुतार भगवंत व लक्ष्मण लोखंडे विजयकुमार स्वामी मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका करवी कागल जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथील रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना व गबरू पैलवान थोरात दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन सुरेश जैन पी आर जैन या श्रोत्यांच्या आवडीचं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरातील संसार या चित्रपटातील गीत संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गीतरचना आहे शांता शेळके यांची ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत. या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार कुणे, त्याचबरोबर सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, मुक्काम पोस्ट बारोळ धरण, तालुका मालेगाव येथील श्रोते आणि तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते, सौ संपत्ती खेमलापुरे, राणी व अंकिता खेमलापुरे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातील बाणागाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. बरातर मंडळी याबरोबरच आजच्या आवडबळी राजाची या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला पूर्वताईला आता निरोप द्या. नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजतात. ऐकूया एक गाणी ताजेतवाने.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात सापळा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. एक गाणी ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानक

चं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमी भावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता.

0: आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1-86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले. आता ऐकूया हिंदी भक्ती गीत. सुरुवातीला अनूप जलोटा यांच्या स्वरातील हे गीत.

अनूप जलोटा यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलत. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, एक निवेदन. हरवलेल्या व्यक्तीसंदर्भात जुबेर अब्दुल मकानदार वय वर्ष 16-9 महिने हा मुलगा बेघर राह वसाहत चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून पहाटे 5 वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन असं, उंची 5 फूट, रंग सावळा, नाक सरळ मोठे, समोर फुगीर, चेहरा उभा, केस बारीक काळे, हनवटीवर जुन्या जखमेचा व्रण, डोक्यास रक्त पोहोचत नसल्याने थोडा मतिमंद असून मराठी व हिंदी भाषा बोलतो आणि समजतो. अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ बायांचा शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातली आहे. तरी सदर वर्णनाचा बालक दिसल्यास जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं. हिंदी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण यांच्या स्वरातील गीत.

0: वंद्य कौर आणि सहकारी यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मध्यम लहरी 249° आठेक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत पूर्वा परांजपे. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा खास कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार मंडळी, नमस्कार श्रोते हो. आपली आवड या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत. सध्या गर्मीचा पारा खूपच वाढतो आहे. श्रोत्यांनी आपल्या ह्या

आत्ताच्या वातावरणाला अनुसरून असंच एक गाण्याची आवड आपल्याला कळवली आहे. लागे बांधे या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या स्वरूपातील हा उकाडा मला सोसवेना हे गाणं ऐकण्याची फरमाईश श्रोत्यांनी केली आहे. ऐकूयात नसवाला चौक मलकापूर, संजय पाटील सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चौहान, जत जिल्हा सांगली येथून राम कुलकर्णी, श्याम कुलकर्णी हे श्रोते, त्याचबरोबर संघमित्रा श्रोता संघ यांच्याकडून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, यशोदाबाई, धम्म मित्र, पी बी सिंगणकर आणि समस्त सिंगणकर परिवार, पोफळी जिल्हा यवतमाळ येथून या श्रोत्यांना ऐकायचं आहे लागे बांधे या चित्रपटातील हे गीत. ऐकूया तर

उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत सबनीस यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिराज यांचं लागे बांधे या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि या गीताची आवडकळ

आपले श्रोते आहेत. वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज सरकटे, त्याचबरोबर बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली येथील आपले नेहमीचे श्रोता आहेत. त्याचबरोबर श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज बेंटर आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभी आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरगे कसबा बावडा कोल्हापूर येथील श्रोते. त्याचबरोबर सौ सुशिला विलास दवणे कागल सौ सुजाता सुरेश कुलकर्णी कवटे महंकाळ सुभाष मिंचे शिरढोण श्री श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड येथील श्रोते. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीत.

प्रशांत, राजाराम गायकवाड, राज बेंटर, आपकी पसंद रेडियो श्रोता संघ तेरवाड, अभी, अदिति, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरगे, कसबा बावडा, कोल्हापूर येथील श्रोते, त्याचबरोबर सौ सुशीला विलास दवणे कागल, सौ सुजाता सुरेश कुलकर्णी कवटे महंकाळ, सुभाष मिंचे शिरढोण, श्री श्रीनिवास कांबळे यड्राव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड येथील श्रोते, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीत.

या गर्दी मंदी इसर पडतो देवाता तोंडान चालतो गजर नुसत्या नावाचा या गर्दी मंदी

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आणि या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते होते सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते. त्याचबरोबर महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. रामनगर रोड शांतीनगर इंदोर येथून खुर्ची खुशी खर्चे, ब्रोनो खर्चे, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी या श्रोत्यांच्या आवडीचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सुधीर मोघे यांची गीतरचना अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

या गीताची आवड कळवली होती. सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदननगर सातारा येथील वारणा रेडिओ श्रोता संघ, माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत, तेजस्विनी चव्हाण, विजय चव्हाण, वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते, त्याचबरोबर राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, राज पेंटर, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरेकणे, कसबा पावडा, कोल्हापूर, सौ सुशिला विलास दावणे, कागल, सुजाता सुरेश कुलकर्णी, कवटे महंकाळ, सुभाष मुंचे, शिरभून आणि श्रीनिवास कांबळे, यड्रावचे श्रोते. या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहात नटरंग या चित्रपटातील बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं. आणि या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बारोळ धरण तालुका मालेगाव, दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कांदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर.

नागपूरची श्रुती. त्याचबरोबर डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का, तन्मय गजबिये. बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिंपल देवांगन. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं नटरंग या चित्रपटातील हे गीत.

तर मंडळी, याबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आम्हाला कसा वाटला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पूर्वाचा नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे माफ करा रात्रीचे 10:30 वाजतात. आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नादब्रह्म या कार्यक्रमात आज ऐकूया सुधीर फडके यांच्या गायनात राग मालकंस.